श्रोतः सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौदिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतः आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. छोट्या सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शरद सतावळे आणि सहकाऱ्यांनी गायलेले शिव षडाक्षर मंत्र.

शुद्धात अपन शरद सुतवणे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं शिवषडाक्षर स्तोत्र आपण ऐकलेत. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोते ऐकव्यात डॉक्टर वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी. रचना आहे शांताराम नांदगावकर यांची, तर संगीत आहे अनिल अरुण यांचं.

सांब सदाशिव हर हर शंकर। श्रोतोतपण डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपळ आपण ऐकलेत। रचना होती शांताराम नांदगावकर यांची, तर संगीत होतं अनिल अरुण यांचं। मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत विष्णुदास महाराज यांची भक्तिगीत रचना अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं।

शुभ मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. राम फाटक यांच्या संगीत निर्देशनात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: श्रोत्यातच आपण समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. संगीत निजन होतं विश्वनाथ ओक यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. श्रोत्या ऐकूयात कृषीवनिया दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कंपोस्ट खत कसं तयार करावं याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, बदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही घटक पीक उत्पादनावर परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहेत. संकरित जाती आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामामध्ये सलग पिकं घेत आहेत. खतं आणि पाण्याच्या अतिवापराने हजारो एकर जमिनी क्षारपड झाल्या आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. ते बनवण्याच्या पद्धतीविषयी आज आपण माहिती घेऊ. शेतातील काडी कचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे अवशेष तसेच बांधावरील पानगळ इत्यादींचे जीवाणूच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत. या खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थ असतात. हे खत तयार करण्यासाठी इंदोर पद्धत, बंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडे पद्धत इत्यादी पद्धतीचा वापर होतो. कंपोस्ट खतातील घटक म्हणजे सेंद्रिय पदार्थ, जीवाणू, पाणी, प्राणवायू आणि पूरक पदार्थ. सेंद्रिय पदार्थामध्ये सकस कंपोस्ट बनविण्यासाठी सेंद्रिय कचऱ्याची प्रत चांगली लागते. यामध्ये कर्ब आणि नत्राचे प्रमाण 30:1 असावे. यातील जीवाणूंना वाढीसाठी 30% कर्ब आणि 1% नत्राची आवश्यकता असते. कर्ब किंवा नत्राचे प्रमाण 30% पेक्षा

0: कमी असल्यास नत्र अमोनियाच्या रूपात नष्ट होते. जमिनीतील मुळमाचे बारीक कण अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होण्यासाठी त्याचे बारीक तुकडे करून कंपोस्ट खतासाठी वापरावेत. अनेक प्रकारचे जीवाणू सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी कार्यरत असतात. कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये 50-55% ओलावा गरजेचा असतो. ओलावा कायम राहण्यासाठी सतत पाणी शिंपडावे. जीवाणूंच्या कार्यासाठी प्राणवायू गरजेचा असतो, त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन चांगले होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन दोन प्रकारचे जीवाणू करतात, प्राणवायूवर जगणारे जीवाणू, प्राणवायूशिवाय जगणारे जीवाणू. प्राणवायू घेऊन जगणारे जीवाणू सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन करतात, परंतु त्यांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्यास प्राणवायूशिवाय जगणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढते आणि या जीवाणूंच्या प्रक्रियेमुळे कंपोस्ट खताला वास येतो. कंपोस्ट खताला वास येऊ नये म्हणून कंपोस्ट खड्ड्यात प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी लागते, म्हणजे ठराविक कालावधीनंतर थर खाली वर करावे. मातीत चुना आणि डोलोमाइट असल्यास नत्राचा 40% नाश होतो.
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सदरामध्ये कंपोस्ट खत कसं तयार करावं याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात

0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद।
2: श्रोतेहो नमस्कार। धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय। सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
3: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो। सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो। आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या। आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो। फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल। दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो। दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे। त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत। तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं।
2: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा।
3: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे। या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची। महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्ष्याविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे।
2: नक्कीच। तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे। तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद।
1: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती।

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारती
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो सगळ्याच ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
2: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून मुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238852852.
5: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
4: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेला लगेच ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। ठीक 8:40 भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर। ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 10 वाजता मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 10:30 पौलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त उपअभियंता संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। निवेदन असेल डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादरकर्ते असतील योगराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:45 मिश्र साईंचा कार्यक्रम। दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम नेता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू। सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। रात्री 8:45 समाचार संध्या

वाजता न्यूज 8 9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत. रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोत्या, दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करूत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोत्या, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारण कामांना गती, पावसाचे पाणी अळविण्यावर भर, महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम, वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी पोलीस विभागाची विशेष तपासणी मोहीम, राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरू आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांची बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आणि क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट, शेती प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी विकास उपक्रमांचं कौतुक. आता घडामोडी विस्तारानं. शरद, बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देण्यात आली आहे. शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे आणि जलसाठ्यांची दुरुस्ती यासह विविध कामे युद्धपातळीवर सुरू असून पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होण्यास, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. शेतकरी बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदर्शन, विक्री मेळावे, प्रशिक्षण तसंच ऑनलाईन विक्रीसाठी मार्गदर्शन अशा विविध माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. या उपक्रमामुळे महिला बचत गटांचं उत्पन्न वाढण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास मदत होत असल्याचे प्रशासनानं सांगितलं आहे. शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनानं विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वाहनांची आवश्यक कागदपत्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेबाबत वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे. शेतकरी महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून माननीय न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले असून निवडणूक प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून आवश्यक तयारी असून निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवार आणि मतदारांचं लक्ष लागलं आहे. शेतकरी बीडचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आणि क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना आणि प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुभाष साळवे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. कोल्ड स्टोरेज, स्वीट कॉर्न करार शेती, हमी भाव खरेदी केंद्र, सेंद्रिय खत निर्मिती, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचं आश्वासनही माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलं. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. आज 27 जुलै. 27 जुलै 1953 रोजी कोरियन युद्धविराम करारावर स्वाक्षऱ्या. कोरियन युद्धाला औपचारिक युद्धविराम. 27 जुलै 1992 रोजी बार्सिलोना ऑलिम्पिक स्पर्धांना प्रारंभ. आणि 27 जुलै 2015 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं शिलाँग इथं व्याख्यान देत असताना निधन. श्रोतो, यश मिळवण्यासाठी स्वप्न पहा, ज्ञान मिळवा आणि कठोर परिश्रमाची कास धरा. व्यक्तीचे मोठेपण पदात नसतं तर तिच्या विचारात आणि कृतीत असतं. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांना विनम्र अभिवादन. याच संदेशासह आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: श्रोत्यांना पण नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाजकार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959501 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959501 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुई ताई कुलकर्णी आणि

0: सौ मेधाताई कुलकर्णी यांची, समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. महाआरोग्य शिबिरातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला सुवर्ण पदक. स्पर्धेत भारताची आतापर्यंत 4 पदकांची कमाई. आणि नाशिकहून जायकवाडी धरणात विसर्ग सुरू, पाणीसाठा 55%. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दल स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी हा कृती दल परीक्षा प्रणाली अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे भविष्यातल्या परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलली जातील असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले,
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
0: सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमाचा 136वा भाग काल प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना त्यांनी कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं सांगत हुतात्म्यांना अभिवादन केलं. भारतीय संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मोठी झेप घेत असल्याचं सांगताना स्वदेशी युद्धनौका पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट आणि कुश क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. कॅच द रेन मोहिमेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करत त्यांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं. नाशिकमध्ये जलसंधारणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले,
2: 4 जुलै से देशभर में एक विशेष अभियान भी चलाया जा रहा है. इसके तहत बारिश के पानी के संचयन, ग्राउंड वॉटर रिचार्ज, पुराने जल स्रोतों के पुनर्जीवन और वृक्षारोपण को नई गति दी जा रही है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है. आइए हम भी पानी की हर बूंद बचाएं. आज बचाई गई हर बूंद आने वाली पीढ़ियों के भविष्य की सबसे बड़ी पूंजी है.
0: पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवात मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान उत्साहानं सहभागी होण्याचं आणि आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय अंतराळ क्षेत्रातलं ऐतिहासिक यश, क्रीडा क्षेत्रात तसंच विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांची उल्लेखनीय कामगिरी, व्होकल फॉर लोकल अभियान, भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले विविध उपक्रम, राष्ट्रीय हातमाग दिन आदी मुद्द्यांचाही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. 27वा कारगिल विजय दिवस काल साजरा करण्यात आला. 1999 झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजवत पाकिस्तानचा पराभव केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण स्पष्ट असल्याचं सांगत भारत

0: पाकिस्तानमध्ये चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल असा स्पष्ट संदेश त्यांनी पाकिस्तानला दिला. भारत आपली संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भरता सातत्यानं मजबूत करत असल्याचं सांगत राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैनिकांची जबाबदारी नसून 140 कोटी देशबांधवांचं सामूहिक कर्तव्य आहे असं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं. राज्यात सर्वत्र कारगिल विजय दिवस साजरा करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या कारगिल स्मृती उद्यानात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं. या स्मृतीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनानं 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे स्मृतीवन केवळ उद्यान नसून राष्ट्रभक्ती प्रेरणा आणि शौर्याचं जिवंत स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल असं सावे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक छावणी चौकासह विविध ठिकाणी हुतात्मा सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल इथल्या हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाआरोग्य शिबिरातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयानं आयोजित महाआरोग्य शिबिरात ते काल बोलत होते. समाज निरोगी राहावा आणि पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाआरोग्य शिबिरामागची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतात, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते. एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं.
0: केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या 12 कोटी नागरिकांना युनिव्हर्सल आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 1200 वरून 2300 आजारांचा समावेश करण्यात आला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या यादीनुसार धाराशिव जिल्ह्यातल्या 46,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात जवळपास 30,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून जिल्ह्यातल्या 75 ते 80,000 शेतकऱ्यांचं प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेतून माफ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकरी ग्राहकांचं 2,800 कोटी रुपयांचं थकीत कृषी पंप वीज बिलही माफ होत असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या 48 किलो वजनगटात 190 किलो वजन उचलून मीराबाईनं विक्रमी कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेतले नवीन विक्रम प्रस्थापित केले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारतानं काल 2 रौप्य पदकांची देखील कमाई केली. भारोत्तोलनात पुरुषांच्या 60 किलो वजनीगटात ऋषिकांता सिंहनं तर 65 किलो वजनीगटात राजा मुथू पंडी यांची रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदकं जिंकली आहेत. भारतानं तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 193 धावांचं लक्ष दिलं. वैभव सूर्यवंशीनं 49 चेंडूत 81 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला.

0: नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मधमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. दरम्यान मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना आणि महाआरोग्य शिबिरातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: ताईचं लग्न खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: वा वहिनी वा, आजच्या नाष्ट्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलो च्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय, तागडगाव, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99-22-63-54-32 आणि 97-67-09-09-27.
7: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे. समर्पित करुनी याती ओंजळत, समर्पित करुनी याती ओंजळत. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959901 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959

0: 2959 तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: एफएम सेवेचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, यानंतर एक वेळ ठीक 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

0: नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56,00,000 शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
1: नक्की सर, 56,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 30 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
1: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे
0: या योजनेतील? अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2,00,000 कर्ज मुक्ती मुद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2,00,000 अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्ज मुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे
0: या योजनेमध्ये? दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे.
0: हो,
1: या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
0: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
0: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2,00,000 जास्त आहे त्यांनी 2,00,000 स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2,00,000 रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी, म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
0: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2,00,000 प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
1: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की अग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
0: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ अग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
1: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे,

0: आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे, तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
0: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
1: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
0: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
1: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे ज्यास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
0: सर, अनेक योजना असतात, आताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा.
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बर,
1: ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची अट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपत्तीनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा,

0: काळात महत्त्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. श्रोत प्रसारित होतो भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या श्रोत्याला ऐकूयात मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील कवी सौमित्र यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे मिलिंद इंगळे यांचं.

0: सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: दादाचा असो व ताईचं लग्न, खरे मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
6: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

शुद्ध भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची गीतरचना, संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:30:17 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
1: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला.

येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27व्या कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्यपदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 127

0: 55 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: किलोहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक. शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे.
3: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
4: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
3: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे.
4: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
3: नीट करशील ना सगळं अब्दुल?
4: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
2: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. संपूर्ण विश्व त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावानं संबोधतं.

0: कोवळ्यावयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सिगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं स्वप्न बाळगलं. किशोर वैन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिम्मत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम बोर्न विथ गुडनेस, गुड अँड ट्रस्ट. आय एम बोर्न विथ आयडियाज अँड ड्रीम्स. I am born with greatness. I am born with confidence. I am not meant for crawling. I have wings. I will fly. I fly.

0: असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान आणि सर्जनशील वैज्ञानिकाजवळ एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
1: द सीन वॉज इंडीड रेअर सेलिब्रेशन ऑफ हेवनली बॉडीज अँड रोजेस ऑफ अर्थ. I looked above and roses of my garden. I looked above, saw the Milky Way. I looked around the garden. Roses, roses and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles. Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy Milky Way. Yushi, a universal friend of creative mind, crossed many seas to be with us. Welcome, my friend, from shining heavenly bodies, beautiful roses and divine music. My garden smiles.
0: 28 मार्च 2007 रोजी वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चर आणि वर्ल्ड काँग्रेस ऑफ पोएट्सचे संरक्षक कवी युशी यांच्याकडून क्रेन समिट सुप्रीम ऑनर क्राऊन मेडॅलियन स्वीकारल्याच्या निमित्तानं डॉक्टर कलाम यांनी माय गार्डन स्माइल्स ही कविता लिहिली होती. युशी हे तैवानचे तामिळ कवी आणि विद्वान आहेत ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मँडरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉक्टर अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉक्टर कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतःकरणात सतत टेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉंग ऑफ युथ या कवितेत.
1: ऍज अ यंग सिटीजन ऑफ इंडिया आर्म्ड विथ टेक्नॉलॉजी नॉलेज अँड लव्ह फॉर माय नेशन आय रिअलाइज A small aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
0: Ayushya manje phoenix pakshi jo rakhetun punha ubha rahu shakto. Avahanatmak paristhititahi to bhavishyachi navi vat dakhavto. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्कोमधील टॉम्ब ऑफ अननोन सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची वेअर आर वी ही कविता.
1: Dear friends, in the Mahasabha that shapes as a history, the call of heartbeat of Indian people, people ask us, oh, the sculptors of Mother India, lead us unto light and reach our lives. Your writer's toil is your guiding light. If you work hard, we all can prosper.
0: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
1: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
0: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव

0: युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक, वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेचं रसग्रहण करताना म्हणतात,
1: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येत. फुल, फळ, नद्या, समुद्र, आकाश, तारे, ग्रह यांच्याशी त्यांना

0: ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जे सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून येतो. आणि एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती धर्म वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटतं.
1: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात.
2: ओ मा, मेरी भारत मा, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
3: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य तीन. कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना.
1: एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला. त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं. त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले. त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं. याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगत नियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते ती या कवितेतून.
4: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मध देतात. जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत. हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड. तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे. माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद.
1: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो. त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते. त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे. उदात्त ध्येयाची जोपासना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत.
5: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point, learn. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge, a nation benefits.

असलेल्या अग्निपंख या पुस्तकातील ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्यप्रतिभेचा परिस्पर्श लाभावा आणि नवोन्मेषाच्या काव्यतुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे. हीच सदिच्छा.

0: श्रोतेहो, आताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्वा कुलकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 9:09 आहेत. श्रोते सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: ये है विविध भारती उजाले।
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। शुक्रवार सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। प्रसारित आहोत मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीत ऐकूयात अजिंठा या चित्रपटातील समीक्षा अय्यर आणि सहकाऱ्यांनी केलेली कविवर्य नादो महानोर यांची गीतरचना, संगीत निर्देशन कौशल इनामदार यांचं।

शतदत्तपन, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटातील विठ्ठल वाघ यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं अनिल अरुण यांचं. शत मराठी चित्रपट दिनाचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

शतक मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शापित या चित्रपटातील सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली, सुरेश वाडकर, आशा भोसले यांनी सहकार्याने केलेली सुधीर मोघे यांची गीतरचना.

श्रोतदादाबाण आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात एक होता विदूषक या चित्रपटातील कविवर्य नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं आनंद मोडक यांचं. मराठी चित्रपट विधानसभा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायली सुधीर मोघे यांची गीतरचना.

पाहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: शतपथपन चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना आपण ऐकली. शतो या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपटीजांचा कार्यक्रम संपला. मराठी चित्रपटीजांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. शतो प्रसारित आहोत पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. निवेदन डॉक्टर सीझर आगाव यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात पाऊलवाटा हा कार्यक्रम.
1: श्रोतो नमस्कार. आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे.

0: आजच्या पाऊलवाडा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐकूयात सेवानिवृत्त उपअभियंता श्री संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात आपण उपअभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत असे श्रीयुत संजय दगडू पवार यांना निमंत्रित केलेलं आहे. सरांची खासियत म्हणजे एक चांगला अधिकारी म्हणून सरांनी त्यांच्या पदावर काम केलेलं आहे. तसेच कामाच्या एवढ्या व्यापामध्ये देखील सर त्यांच्या आवडीनिवडी अतिशय चांगल्या आणि उत्तम पद्धतीने त्यांनी जोपासलेले आहेत. सर उत्तम गायक आहेत, सर उत्तम गीतकार आहेत आणि अतिशय प्रसिद्धीच्या झोतामध्ये कदाचित सरांनी गायलेली गाणी आपण देखील ऐकलेली असतील कदाचित. आणि असं अतिशय मौल्यवान असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे पाऊलवाटा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आपला जन्म कधीचा?
1: माझा जन्म 11 जानेवारी 1967.
0: आणि मूळ गाव कोणतं आपलं?
1: आमचे मूळ गाव गेवराई, प्रॉपर गेवराई.
0: अच्छा.
1: आणि वडिलांना शासकीय नोकरी असल्यामुळे
0: हो हो
1: बीडलाच आम्ही राहत होतो त्या काळी.
0: स्थायिक बीडला?
1: स्थायिक बीडलाच होतो.
0: मग तुमचं प्राथमिक शिक्षण बीडला?
1: अर्थातच माझं प्राथमिक शिक्षण बीडलाच झालंय.
0: कोणत्या शाळेमध्ये?
1: म्हणजे मी 1 ते 7
0: हो
1: जुना बाजार शाळा होती आमची, प्राथमिक शाळा जुना बाजार.
0: जुना बाजार जिल्हा परिषद?
1: जिल्हा परिषदची शाळा.
0: अच्छा. आणि मग 7 वी नंतर?
1: 7 वी नंतर प्रसिद्ध शाळा होती आपली जिल्हा परिषदची त्या काळी.
0: हो.
1: त्या शाळेतून अनेक IAS अधिकारी, डॉक्टर, CMD, मल्टीपर्पज शाळा जी की आज सध्या नाहीये ती.
0: हो, नाहीये.
1: परंतु ती शाळा सगळ्यात टॉप होती त्यावेळेस
0: बीडमध्ये. बरोबर.
1: आणि तिथला मी विद्यार्थी.
0: हो. तुमचे वडील कोणत्या पदावर?
1: माझे वडील सिनियर क्लर्क होते शासकीय कोषागार कार्यालयामध्ये.
0: अच्छा. आणि आई गृहिणी होत्या?
1: आई गृहिणी होत्या, वडील सर्व्हिस.
0: मग वातावरण तेव्हाच तुमच्या बालपणीचं वातावरण बीडचं कसं होतं बरं?
1: त्यावेळेस वातावरण असं होतं माझ्या लहानपणापासून की आजची परिस्थिती त्यावेळेसची परिस्थितीमध्ये खूप फरक होता.
0: हो, हो.
1: कारण की आम्हाला मनोरंजन किंवा इतर गोष्टीचा काही विशेष नव्हता, काही संबंध नव्हता. फक्त फार तर एक छोटासा रेडिओ असायचा.
0: बरोबर.
1: कॉमेंट्री वगैरे ऐकायला त्या ठिकाणी सगळ्यांची गर्दी व्हायची.
0: हो, हो. बरोबर.
1: आणि आम्ही इथून आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो नगर रोडला,
0: हो,
1: तिथून आम्ही पायीच सगळे 4-5 जण मित्र म्हणून पायीच शाळेत जायचो.
0: बरोबर.
1: 2-3 किलोमीटर जरी असलं तर आम्ही सगळा ग्रुप पायी जायचो, तर पायी यायचो.
0: हो, हो.
1: त्यावेळेस असे आमच्या काही दप्तर वगैरे काही नव्हते, साध्या पिशव्यामध्येच.
0: बरोबर. बरोबर. म्हणजे अतिशय
1: मीडियम
0: सामाजिकता त्या काळात होती आणि
1: लोकसंख्या कमी, म्हणजे सगळे विद्यार्थी एकत्र असायचे, एका गल्लीतले 5-6 जण पायी जायचे, पायी यायचे.
0: बरोबर. आणि एकोपा होता, मिळून मिसळून सगळे विद्यार्थी, भेदभाव नव्हता, काही
1: नव्हता आणि खूप छान वातावरण होतं. परंतु आजच्या सारखा झगमगाट काही नव्हता.
0: झगमगाट नव्हता?
1: नव्हता, काहीच नव्हता.
0: आज विद्यार्थ्याच्या अभ्यासापेक्षा त्याला झगमगाट, त्याला सजवणूक त्याची करण्यावरच जास्त भर आहे.
1: इतर गोष्टीमध्येच फार वेळ चाललाय ना.

0: इतर गोष्टीमध्ये जास्त वेळ चालतो.
1: आमच्याकडे जास्त ट्युशन नव्हते. हो हो. फार तर आमच्याकडे आमचे शिक्षक गणित आणि इंग्लिश.
0: बरोबर.
1: अच्छा, दोन विषयाचे ट्युशन घ्यायचे विद्यार्थ्यांचे स्पेशल. बाकीच्या विषयाला शक्यतो नव्हते ट्युशन.
0: दहावी कोणत्या वर्षी झालं सर?
1: माझी दहावी 1982 झाली.
0: 1982 बरोबर. आणि मग दहावीला किंवा दहावी पर्यंत तुम्हाला जास्त प्रभाव असलेले गुरुजी?
1: हां हां, वो गुरुजी होते आमचे, माझे जे क्लास टीचर वगैरे होते.
0: हो.
1: त्यावेळेस मी एक पाचवीपासून सिंगर होतो, गायक होतो.
0: हो.
1: आणि मी गणपतीच्या मेळ्यामध्ये गाणे गायचो दरवर्षी.
0: वा.
1: पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी.
0: हो.
1: परंतु ज्यावेळेस दहावीचं वर्ष आलं,
0: हो,
1: त्यावेळेस माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की ह्या वर्षी गणपतीच्या मेळ्यात जाऊ नको, दहावीचं वर्ष आहे.
0: हो,
1: हे वर्ष खूप महत्वाचं आहे आणि एक महिना वाढेल.
0: बरोबर.
1: परंतु आमच्या त्या मालकांनी, ज्यांचा ग्रुप होता, ते स्वतः सरांना भेटून मला त्या वर्षी फक्त 15 दिवसांसाठी आणून द्या, महत्वाचा कलाकार आहे आमच्यासाठी, आम्ही त्याचा वेळ घेणार नाही. त्या वर्षी पण मी त्या स्टेजवर गाणे गायले.
0: मग तुम्ही त्या काळात गाणे गायचात आणि वर्गातही देखील हुशारच?
1: वर्गात मी त्या 82 मी डिस्ट्रिक्ट सेलमध्ये आहे.
0: वा.
1: 78% आहे माझे.
0: हो हो हो. मग आई वडिलांना अभिमान वाटायचा?
1: आई वडिलांना तर काय, आई तर अभ्यासासाठी माझ्या रात्री जागणार, मला चहा करून देणार, सगळ्याच गोष्टी केल्या जाईल.
0: बरोबर बरोबर. आणि आईचं प्रेम हे मनातूनच असतं.
1: मला फार प्रोत्साहन मिळत होतं अभ्यासासाठी. म्हणजे 82 पिरियड मध्ये पुढे काय करायचं काय नाही अशी जास्त नॉलेज कोणालाच नव्हतं.
0: हो बरोबर.
1: परंतु माझ्या गल्लीमध्ये 1-2 लोक इंजिनियर झाले होते.
0: हो.
1: आणि त्यावेळेस परिस्थिती जेम तेम असायची प्रत्येकाची. हो. एक जण नोकरी करायचे, जसे माझे वडील नोकरी करायचे.
0: हो.
1: त्यांच्या भावांना पण सांभाळायचे, स्वतःच्या मुलाला सांभाळायचे. प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर जबाबदारी होती.
0: बरोबर.
1: म्हणून मला पण पटकन नोकरी आवश्यक होती.
0: हो बरोबर.
1: आणि कुणीतरी सांगितलं की एक जण इंजिनियर झालाय, दहावीनंतर पॉलिटेक्निकला जॉईन, ऍडमिशन घेऊन लागेल, तो इंजिनियर ज्युनियर इंजिनियर पदावर जॉईन झाला. मग आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही तसे फॉर्म भरले.
0: बघा. बरोबर बरोबर.
1: आणि माझा औरंगाबाद येथे
0: नंबर
1: लागला आणि मी तिथे गेलोच होतो फॉर्म भरायला,
0: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात.
1: येस. परंतु मी औरंगाबादहून येईपर्यंत त्याच वर्षी 82 बीड मध्ये शासकीय तंत्रनिकेतन नव्याने सुरू झालेलं.
0: बरोबर.
1: आणि तो पण फॉर्म कॉल माझा आला होता घरी.
0: हो हो हो.
1: मग वडिलांचा आणि आईचा आग्रह असा होता की बाहेर गावी गेलं तर बाहेरचं जेवण हे ते.
0: हो हो.
1: मग बीडला शासकीय तंत्रनिकेतन आहे तर इथंच राहा म्हणून.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे मी औरंगाबादचं ऍडमिशन कॅन्सल करून परत बीड मध्ये आलो.
0: हो.
1: म्हणजे अशाच प्रकारे माझे बीड मध्ये
0: पॉलिटेक्निक
1: डिप्लोमा पॉलिटेक्निक
0: आणि मग
1: विशेष म्हणजे पॉलिटेक्निक झाल्यानंतर मला 3-4 महिन्यातच नोकरी मिळाली.
0: वा.
1: वयाच्या 19 मी जॉईन झालो.
0: वा. तुम्ही कोणत्या खात्यात मग सुरुवातीला नोकरी? कोणत्या?
1: जिल्हा परिषद मध्ये सुरुवातीला
0: इंजिनियर म्हणून.
1: हा हा. ज्युनियर इंजिनियर म्हणून होतो.
0: हो.
1: त्याच्यानंतर मग सेक्शनल इंजिनियर झालो.
0: हो हो.
1: 5-6 वर्षांनी.
0: हो.
1: आणि मग बीडच्याच विविध ठिकाणी मग.
0: हो हो.
1: काम केलं. मग
0: म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच किंवा बीडच्या परिसरामध्येच तुम्ही?
1: हा, पूर्ण बीडमध्ये
0: राहिले, इथे
1: सर्विस केली. बरोबर
0: बरोबर. मग ह्याच्या पूर्वी पॉलिटेक्निक कॉलेजला तुम्ही 3 वर्ष शिक्षण घेतलं बीडच्या. मग त्या काळातले, कारण तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा काळ होता.
1: येस येस. बरोबर.
0: मग त्या काळात मग ह्या तुमच्या आवडीनिवडी, पॉलिटेक्निकचा अभ्यास हे कसं तुम्ही सांभाळ?
1: पॉलिटेक्निक कॉलेजला आम्ही 30 आणि 30-60 मुलंच होतो. दरवर्षी 30 मुलं वाढत असतात.
0: हो.
1: आणि विशेष सांगायचं म्हणजे आम्ही एवढे नशिबवान आहेत की आमची पहिली बॅच आमची होती.
0: हो.
1: 82 नवीन पॉलिटेक्निक बीडला ज्यावेळेस मंजूर झालं, सुरू झालं, पहिली 30 ची बॅच आमची होती.
0: बरोबर.
1: नंतर परत पुढच्या वर्षी नंतरचे 30 आले.
0: हो.
1: आणि आम्ही जोपर्यंत पास आउट होईपर्यंत 90 झाले.
0: बरोबर.
1: पण आम्ही 30 जण असल्यामुळं आमचे 5-6 शिक्षक होते.
0: हो.
1: त्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं, कारण की त्या शिक्षकांना लिमिटेड विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी की कुठल्या विषयात कच्चा आहे, कुठला विषय त्याचा, खूप जातीनं लक्ष देऊन प्रत्येकाचा अभ्यास करून घेत होते. हे आमचं सर्वांचंच भाग्य.
0: बरोबर.
1: 30 ते 30 मुलांचं भाग्य.
0: त्या काळात पॉलिटेक्निक कॉलेजला गॅदरिंग व्हायची?
1: व्हायची व्हायची ना. आम्ही केली ना
0: पहिल्या वर्षी, कमी प्रमाणात झाली असेल
1: पण आमच्या विद्यार्थ्यांनी.
0: पण तुमचा शेवटच्या वर्षी जास्त झाली.
1: हो हो हो हो. आम्ही केली गॅदरिंग आमच्या छोटका कॉलेज असताना पण तेवढा आनंद घेतला.
0: हो हो.
1: आणि गाणे गायले. परंतु एक झालं की 26 नंतर जबाबदारी पडली मला.

0: आणि फार कमी वेळ भेटायचा मग स्वतःच्या गाण्याचा छंदासाठी.
1: बरोबर बरोबर.
0: मग जसा वेळ मिळेल तसं आम्ही गात राहिलो.
1: बरोबर. आणि तो छंद मात्र तुम्ही जोपासला. नोकरी तुम्ही लागलात 19व्या वर्षी.
0: हो हो.
1: आणि अगदी 58 वर्षापर्यंत, म्हणजे बघा 39 वर्ष
0: प्लस
1: 39 पेक्षा जास्त नोकरी तुम्ही केली, म्हणजे किती भाग्य मानायचं त्या विभागाचंही तुमचंही. एवढी वर्ष तुम्ही कोणताच ताणतणाव घेतला नाही, याची जादू फक्त संगीतामध्ये.
0: संगीतामध्ये खरंच जादू आहे बरं का. काय होतंय, माझं दिवसभर किती जरी टेन्शन असलं आणि संध्याकाळी तुम्ही सांगले दोन गाणे ऐकले गायले, थोडं नॅचरली तुमचं ताण कमी होतो.
1: बरोबर.
0: कारण पूर्वी तशी काही व्यवस्था नव्हती आमच्या लहानपणी.
1: हो.
0: पूर्वी काय होतं, लोकांना काहीच मनोरंजन टीव्हीच नव्हती ना, मनोरंजन नव्हतं.
1: बरोबर बरोबर.
0: ज्यावेळेस मी 5वी 6वी 7वी 8वी 9वी हे मेळ्यामध्ये काम करायचो, गाणी गायचो, त्यावेळेस लोक जेवण आटपून 7 पासून वाट बघायची, जागा धरायची, एवढी पब्लिक होती.
1: बरोबर बरोबर.
0: काहीतरी आता आपल्याला ऐकायला मिळणार
1: की तुम्हाला ही जी संगीताची आवड आहे, मग घरीच पार्श्वभूमी होती का कसं?
0: माझ्या आईचा गळा खूप सुंदर होता.
1: हो.
0: आम्हाला लहानपणी मला आठवतंय, आम्ही लहान असताना आई गाणी गायची.
1: हो हो.
0: आवाज खूप छान होता.
1: हो.
0: पण माहीत नव्हतं कोणाला, काहीच नव्हतं, कारण पूर्वी काही डेव्हलपमेंट नव्हती, काही माहीत नव्हतं कोणाला. माझा सुद्धा छंद खूप होता, परंतु बीड पर्यंत असं काही म्हणजे हे नव्हतं, मेसेज नव्हता की ठीक आहे मी मुंबई पुण्याला जाऊन थोडे क्लासेस करू, त्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे. सांगणारं कुणी नव्हतं आणि ती परिस्थिती पण नव्हती, त्याच्यामुळे मला आणि मला घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीची पण आवश्यकता होती. जसे माझ्या गल्लीतले काही मुलं इंजिनियर झाल्याला समजल्यानंतर मी पण तोच मार्ग स्वीकारून पटकन सर्व्हिस करून वडिलांना मदत करायला सुरुवात.
1: बरोबर. असं म्हटलं जातं की ज्याला संगीताची आवड आहे, दुर्धम्य असे आजार देखील त्याला शिवू शकत नाहीत.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर.
1: अगदी कॅन्सर सारखे आजार देखील दुरुस्त झालेले उदाहरण आहेत. मग हे जे तुम्ही तंदुरुस्त पद्धतीने तुमची नोकरी पूर्णपणाला नेली, याचं देखील आमचं स्पष्ट मत असं आहे की ते संगीतामुळेच ते झालेलं आहे.
0: नक्कीच.
1: आणि हा मातेकडून तुम्हाला मिळालेला हा वारसा आहे.
0: बरोबर.
1: आणि अगदी तुम्ही तो शेवटपर्यंत आजच्या या सेकंदापर्यंत तुम्ही जपून ठेवलेला आहे.
0: बरोबर. आजही गातोय मी.
1: हो सर. तुमचं आजोळ कोणतं गाव?
0: माझं आजोळ पाथर्डी.
1: पाथर्डी.
0: माझे मामा पाथर्डी.
1: अहमदनगर जिल्हा, आजचा अहमदनगर. प्रॉपर पाथर्डी.
0: प्रॉपर पाथर्डी. आम्ही जायचो पाथर्डीला सुट्ट्यामध्ये माझ्या गावाला. त्यावेळेस तो खरा आनंद होता
1: मामाचं
0: गाव बघण्याचा.
1: आता हरून
0: गेलत होता. हो. हा. त्यावेळेस काही नव्हतं, खूप साधारण होतं, पण मजा खूप होती.
1: हा. म्हणजे
0: साधे घर होते,
1: मामाकडे जाऊ वाटायचं.
0: हो, जाऊ वाटायचं, आनंद वेगळाच होता.
1: आणि मामालाही भाच्याकडे बहिणीकडे येऊ वाटायचं,
0: कारण की खानाचे घर, पत्र्याचे घर, साधे घर सगळ्यांचेच त्यावेळेस होते.
1: हो हो हो. अगदी अगदी बरोबर. आणि मग मामाला, मामाच्या गावाला मग दिवाळीला, उन्हाळ्याला.
0: उन्हाळ्या सुट्टीत खरं तर उन्हाळ्या सुट्टीत जास्त.
1: हो हो हो.
0: कारण उन्हाळ्यात खूप सुट्टी असायची.
1: हो हो.
0: आणि मग त्यावेळेस 8-10 दिवस तिकडे जाण्याची मजा असायची.
1: मामा, मामी, आजी, आजोबा.
0: आमची खूप मोठी फॅमिली होती आमच्या आजोळची.
1: बरोबर.
0: 5 मामा 4 मावशी होते.
1: वा वा.
0: त्याच्यामुळे तिथे गेलं की सगळे खूप आमचे
1: नात्याचा मांडवच होता म्हणा ना.
0: हो हो हो. लहानपणाचा काळच खूप मजेचा होता,
1: खूप
0: आनंदाचा होता.
1: आणि आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आज खरंच पिढी सर दुर्दैवी आहे. मामा आहे, मामी आहे, पण त्यांना वेळ नाही.
0: नाही वेळ नाही. आज
1: वेळ नाही. फोनवरच हाय बाय.
0: मोबाईलमुळे तर व्हॉट्सअपवर भेटी गाठी.
1: हो. व्हॉट्सअपवर भेटी गाठी, ग्रुपवर भेटी गाठी.
0: पूर्वी लग्नाच्या पत्रिका द्यायला कुठल्या कुठल्या गावाला कधी कधी जायचं अशी व्हायची आणि स्वतः जाऊन पत्रिका देण्याचा. बस.
1: आणि काही कुटुंबामध्ये आजही तसंच आहे बरं का सर. जुन्या परंपरेचे जे लोक आहेत ते आज देखील स्वतः हाताने पत्रिका नेऊन दिल्याशिवाय ते लग्नाला येत नाही.
0: जुने लोक आहेत.
1: जुने लोक आहेत. सर मग विवाह कोणत्या वर्षी झाला?
0: 88 झाला. मार्च 88.
1: नोकरी नंतर 3 वर्षांनी विवाह. 22 वर्षी झाला. मग सासरवाडी कुठली?
0: माझी आष्टी सासरवाडी.
1: आष्टी.
0: आष्टीमध्ये चोबे निमगाव.
1: हो हो हो.
0: तिथली सासरवाडी माझी.
1: आणि मग त्या काळातलं लग्नातल्या गमती जमती?
0: त्या काळातल्या लग्नातल्या गमती जमती म्हणजे त्या काळात लग्न कसं होतं की गावच्या पूर्ण सेंटरचं ग्राउंड होतं माझं.
1: हो,
0: गावातलं पूर्ण पटांग.
1: हो हो.
0: आणि सर्व गावकरी लग्नाला असायचे त्यावेळेस.
1: बरोबर.
0: आणि

0: त्या काळातलं लग्न पंतरवाड्या
1: हो
0: वाढणारे गावकरी सगळे गावातले मंडळ सगळे एकमेकाला सहकार्य सगळ्याचं
1: अगदी
0: पुण्याचंही लग्न असलं तरी
1: हो
0: भरपूर लोकसंख्या असायची पूर्ण गाव असायचं
1: हो
0: त्या काळात मी पण आष्टीलाच होतो
1: हो नोकरीला तिथं
0: नोकरीला तिथं होतो आणि योगानी त्या आष्टीच्या पंचायत समितीत एक क्लर्क होते
1: हो
0: त्यांना मी माहीत झालो मग त्यांनी ती लिंक लावली
1: हो
0: आणि त्याच्यानंतर आमचं जमलं
1: तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये देखील काम करता
0: हो
1: ह्या संगीत क्षेत्राचा एखाद्या गायक कलाकाराचा प्रभाव एखाद्या गायकाचा आहे का तुमच्या
0: हो हो मी अगदी लहान असताना माझी नवी आठवी नवी साधारण आठ नऊ वर्षाचा असताना
1: हो
0: माझ्यावर खूप थोर गायक किशोर कुमार यांच्या आवाजाचा प्रचंड प्रभाव पडला म्हणजे मी असं मला माहित नव्हतं मी गाणे गातो
1: हो
0: नऊ दहा वर्षाचा असताना मी असं गाणे वगैरे गायचो त्यांचे
1: हो,
0: गाणे ऐकून मी गाणे गायचो
1: हो
0: आणि मग गाणे ऐकायला सुद्धा माझी व्यवस्था नव्हती पण त्यावेळेस छोटे रेडिओमध्ये ऐकायचो किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये उभं राहून ऐकायचो
1: त्यावेळेस
0: एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते कॅसेट वगैरे चालू असायचं प्लेट गोल फिरणाऱ्या आणि मला तो खूप म्हणजे नॅचरल किशोर कुमारचा आवाज
1: हो
0: त्यांचा आवाज ऐकून मला इतकं अट्रॅक्शन तयार व्हायचं त्यावेळेस
1: हो
0: त्यावेळेस एक पिक्चर होतं बघा महबूबा त्या सिनेमामधलं एक गाणं राजेश खन्नाचं हेमलींचं गाणं होतं मेरे नैना सावन भादो
1: वा
0: असे काही गाणे त्यावेळेस ऐक पण हे गाणं मला प्रचंड आवडायचं त्यावेळेस
1: एक कडवं म्हणा
0: थोडस झलक
1: हो अगदी

0: ही गाणं आमचं काही ग्रुप ठराविक ग्रुप होता लहान लहान सोबत पण खूप आवडीने ऐकायचं तेव्हापासून मला बघ हळूहळू हळूहळू गाण्याचं आवड निर्माण झाली. मी म्हणू लागलो गाणे आणि इतर सिनियर लोकांना समजलं की मी छान गातोय मग त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं आणि मग अचानक त्या कार्यक्रमावर आणल्या कळलं की इथे एक मुलगा चांगले गाणे गातो तिथून माझी स्टेजवर सुरुवात झाली. बघ
1: खरंच मंत्रमुग्ध करणारा तुमचा आवाज आणि अतिशय कर्णमधूर असं हे संगीत आणि तुमचं ज्याला तुम्ही आयडॉल मानता असे किशोरदा काय क्या बात आहे सर. किती मेंबर आहेत तुमचे?
0: माझ्या कुटुंबात दोन मुलं एक मुलगी.
1: हो
0: मुलीचं लग्न झालंय.
1: हो
0: आणि दोन मुलं जे आहेत तर म्हणजे दोन्ही पुण्याला
1: आहेत. अच्छा.
0: आता त्याच्यामुळेच मी आता रिटायर नंतर जास्त पुण्याला असतो.
1: हो हो हो. मुलं काय करतात?
0: दोन्ही मुलं इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर.
1: वा.
0: आमची सुनबाई आहेत आय टी इंजिनियर आहेत.
1: वा.
0: आणि आता एक जो पुण्याला मुलगा होता
1: हो,
0: तो आता सध्या दुबईला जॉईन झालाय.
1: वा.
0: दीड वर्षापासून.
1: म्हणजे ह्या ज्या परंपरा आहेत त्या आई वडिलाचे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीला देण्याचं काम वहन करण्याचं काम तुम्ही अतिशय चोख पद्धतीने पार पाडलेलं आहे. सध्या एवढे प्रश्न आहेत की शिक्षणामध्ये आहेत हे प्रश्न समाजाने तुम्ही आम्हीच निर्माण केलेले आहेत.
0: बरोबर.
1: की सगळीकडे पाहतो तिकडे स्पर्धा आहे आणि कुठेतरी विद्यार्थी वर्ग असेल समाजातला पालक वर्ग असेल एकूणच दिशाहीन झालेला आपल्याला दिसून येतो. उत्तर आधुनिकता त्याला शब्द चपकल असा बसतो की आणखीन पुढे जायचंय पुढे अतिशय टोक होऊन गेलं तरी त्याला पुढेच जायचंय 100% पुढे मार्क पाहिजे तरी टेन्शन मध्ये. मग अशा समाजाला आपण काय सांगू?
0: एक तर कसं आहे पूर्वी लोकसंख्या कमी होती.
1: हो.
0: कॉलेजेस मर्यादेमध्ये होते.
1: हो हो हो.
0: उलट मी तर असं पाहिलंय की आपल्याकडं इंजिनिअरिंग कॉलेज कमी असल्यामुळे
1: हो
0: आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस कर्नाटक
1: हो हो
0: केरळ
1: हो
0: त्या साईडचे बरेच अभियंते आपल्याकडे जॉईन झाले होते त्या काळात. म्हणजे तो काळ असेल 78-80 काळ.
1: हो हो हो.
0: 85 पर्यंत.
1: हो हो.
0: परंतु नंतर काय झालं की आपल्याकडं

0: खूप कॉलेज ओपन झाले नवीन.
1: बरोबर. खाजगी कॉलेज.
0: खाजगी कॉलेज झाले, परवानगी भेटू लागली, मग विद्यार्थी भरपूर बाहेर पडू लागले.
1: बरोबर.
0: हा एक फरक झाला.
1: हो.
0: आणि आजच्या काळात तर याची संख्या अजून खूप जास्त वाढली.
1: हो.
0: म्हणजे मेडिकल कॉलेज पण वाढलेत.
1: हो हो हो.
0: इंजिनिअरिंग कॉलेज वाढलेत.
1: हो.
0: मग जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडू लागले.
1: हो. आणि आता तर शासनाने असा आदेश काढलाय की 0% असलं तरी देखील त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला पाहिजे.
0: हो.
1: त्याच्यामुळे साहजिक स्पर्धा वाढली.
0: स्पर्धा वाढली, लोकसंख्या वाढली.
1: हो.
0: आणि आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं.
1: हो.
0: अभ्यासाचा लोड वाढला.
1: लोड
0: विषय वाढले.
1: बरोबर.
0: साईड विषय वाढले. कॉम्प्युटर युग आहे त्याच्यामुळे विद्यार्थी फार ट्रेसमध्ये असतो.
1: ट्रेसमध्ये.
0: पूर्वीचा काळ

0: त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडू लागले.
1: हो, आणि आता तर शासनाने असा आदेश काढलाय की 0% असलं तरी देखील त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला पाहिजे.
0: हो,
1: त्याच्यामुळे साहजिक स्पर्धा वाढली,
0: स्पर्धा वाढली, लोकसंख्या वाढली.
1: हो,
0: आणि आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं
1: हो
0: अभ्यासाचा लोड वाढला,
1: लोड
0: विषय वाढले,
1: बरोबर
0: साईड विषय वाढले, कॉम्प्युटर युग आहे त्याच्यामुळे विद्यार्थी फार ट्रेसमध्ये असतो.
1: ट्रेसमध्ये
0: पूर्वीचा काळ असा ट्रेसमध्ये नव्हता, आला की दप्तर
1: उत्तर स्वतः शोधून काढावं लागायची ना. आता त्याला रेडीमेड आहे, डोक्याला काय डोक्याला हेच नाही ना, त्याला डोक्याला म्हणजे ज्याला म्हणतो आपण लोड द्यायची पद्धतच राहिली नाही, सगळे इजी गोईंग. पालक काळजी करायला लागला
0: नाही, पालक सुद्धा याच्यामध्ये परेशान होते ना.
1: हो,
0: स्पर्धेमुळे
1: हो
0: स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी.
1: हो हो हो,
0: आणि पूर्वी अभ्यास करून सुद्धा वेळ मिळायचा.
1: हो,
0: मर्यादित अभ्यास होता.
1: हो,
0: आणि वेळ मिळायचा प्रत्येकाला, त्याच्यामुळे प्रकृती चांगली असायची. खेळ हा कंपल्सरी विषय होता. आता खेळ हा मैदानी खेळ हा तर राहिलाच नाही आता विद्यार्थ्यांना.
1: बरोबर,
0: मोबाईलमुळे मैदानी खेळ विसरत चालले विद्यार्थी.
1: हो, विसरत चालले.
0: आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा लॉस मोबाईलमुळे खूप वेळ व्हायला चालला.
1: आणि सर, विद्यार्थी थोडासा आता याला काय म्हणतो आपण, हायब्रिडीकरण याचा देखील प्रभाव बऱ्याच अंशी आहे. मग त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आलं, मोबाईल आला, मोबाईल ग्लोबलायझेशन, मोबाईलमुळं जग आपल्या मुठीत आलं.
0: येस येस, बरोबर.
1: पण त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वाला फायदा होईना ना. वन डायमेन्शियल विद्यार्थी झाला, एकांगी, फक्त एकांगी विचार करणारा झाला, की आपल्यावर प्रेम करणारा जो आपला आई वडील आहे ते आपल्याकडून अपेक्षित काय आहे ते त्याच लक्षात येईना गेलं.
0: लक्षात येईन गेलं, कृत्रिमता वाढली,
1: कृत्रिमता
0: कमी झाली.
1: बरोबर,
0: हे पण झालं. आणि सगळीकडेच हे दृश्य असल्यामुळं
1: हो
0: विद्यार्थ्यांना त्याच्यातून बाहेर पडणं सुद्धा आता कठीण झालं.
1: कठीण झालं, बरोबर.
0: इतकी सवय झाली, इतकी हॅबिच्युअल झालेत विद्यार्थी त्याच्यामध्ये.
1: बरं, पालक वर्गही त्यांना विद्यार्थ्यांना काही का सांगायला हे राहिलं नाही.
0: पालक वर्ग,
1: पालक आई वडीलच जर मोबाईल मध्ये मशगूल असतील,
0: ते तर आहे, ते तर आहे.
1: तर मग मुलगा काय करणार अशी गोष्ट.
0: आणि वरचीवर लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे आपल्याकडं सगळ्याच गोष्टीमध्ये बेकारी वाढलेली.
1: बरोबर,
0: नोकरीमध्ये बेकारी.
1: बरोबर, अगदी अगदी अगदी. की या क्षणाला आपण आयुष्याच्या संध्याकाळच्या स्थितीत आहोत.
0: येस,
1: उतार काळ आहे, सेवानिवृत्ता पण झालेल्या आहेत. म्हणजे आता आता दिवसेंदिवस उताराला गाडी लागली. मग आता आयुष्यात मागं वळून पाहताना, मागं वळून पाहताना काही एखादी गोष्ट राहून गेली का असं वाटतं का? हुरहुर, हे केलं पाहिजे होतं मी हे आता, पण आणखी वेळ गेलेला नाही, आता आपण करू शकतो असं एखादं काही आहे का?
0: हुरहुर तर माझी अशी वाटते मला एक बार का, की माझे आई वडील आतापर्यंत पाहिजे होते, फार लवकर गेले. ही एक सगळ्यात मोठी बाब.
1: हा हा हा,
0: म्हणजे थोडं अजूनही त्यांनी सुख घेतलं असतं जास्त.
1: बरोबर बरोबर,
0: ते एक. आणि राहून गेलं म्हणजे माझी जी हॉबी होती संगीतातली,
1: हा हा,
0: त्यामध्ये मला काहीतरी करता आलं असतं.
1: हो,
0: परंतु जबाबदारी अशी होती नोकरीतली,
1: हो,
0: की असं कुठं काही करायचं जर ठरलं
1: डायव्हर्ट होता येत नव्हतं,
0: तर कुठंतरी इलेक्शन ड्युटी असणं, महत्वाची मिटिंग असणं. आणि संगीतामध्ये कॉन्सन्ट्रेशन फार आवश्यक आहे.
1: अगदी अगदी अगदी अगदी, बरोबर.
0: त्याच्यामुळं एकाग्रता नसेल तर संगीतामध्ये रिझल्ट मिळत नाही.
1: हो हो,
0: मग त्या काळात मला काही करता नाही आलं. तर आता जसं जसं वेळ मिळेल
1: हो
0: तसं तसं मी त्याच्यामध्ये थोडा वेळ देतोय आता.
1: बरोबर बरोबर,
0: इतर जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळं.
1: हो हो,
0: आणि आपल्याकडे बराच वेळ चांगला मोकळा असल्यामुळं.
1: हो हो,
0: तशी काही मित्रमंडळी बरोबर असणं, आमची प्रॅक्टिस होणं, गाणी गाणं, तो माझा जो आनंद राहून गेला होता घ्यायचा,
1: हो हो,
0: तो आता तो घेतोय. मी
1: घेतोय घेत आहात. आणि मग एखादा आता भविष्यामध्ये संगीताची एखादी अकॅडमी वगैरे काही टाकायचा विचार आहे का?
0: आहे विचार माझा, एक स्टुडिओ वगैरे टाकायचा भविष्यात आहे विचार. एखाद
1: तो बीडला जर झाला तर अतिशय उत्तम होईल सर.
0: बीडला सुद्धा होऊ शकतो, काय जर सिच्युएशन निर्माण झाली तर बीडला सुद्धा.
1: कारण त्याच्यात करिअर करण्यासाठी देखील संधी आहे हे बीडकरांना आणखी देखील माहीत नाही.
0: बरोबर,
1: तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच नव शिक्या लोकांना, की जे नवीन पदार्पण करतायत करिअरच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या देखील लक्षात येऊ शकतं. सर, बीड परिसरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये कलावंतांची खान म्हटलं जातं.
0: हो हो, नक्कीच नक्कीच,
1: म्हणजे नक्कीच आजच्या ह्या मुलाखतीचा

0: नक्कीच
1: अभिनय क्षेत्रात आपले कमी नाहीत दीडचे.
0: हो हो हो
1: गायन क्षेत्रात खूप आहेत.
0: हो अगदी अगदी. आणि असा फायदा आपल्या या कार्यक्रमाचा सर्व लोकांना होऊ शकतो. सर, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं, तुमच्या स्मरणात राहील आहे असं एखादं व्यक्तिमत्व ज्याला आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला साथ द्यायची आहे, बोलायचं आहे.
1: आता त्या काळामध्ये अगदी आम्हाला जसं जाणवतंय किंवा कळतंय,
0: हो,
1: तर माझी आई आणि वडील
0: वा
1: हे मला खूप प्रोत्साहन देणारे.
0: हो हो. आता आता तुमचे आई वडील समोर बसलेले आहेत असं गृहीत धरूयात आपण. ते तुमच्या तुमचा जो मांडव तयार झालेला आहे तो त्या मांडवात प्रत्येक क्षणाला ते आहेत. तुमच्या हृदयामध्ये आहेत, तुमच्या देवघरात आहेत, तुमच्या सर्वस्वामध्ये ते आहेत. पण आता त्यांना बोलायचं आहे तुम्हाला दोघांनाही. माता,
1: मी त्यांना एवढं सांगाल की तुमचे ऋण कधीच फिटणार नाहीत. इतके चांगले संस्कार किंवा माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी करून घेतल्या त्यांनी.
0: हो हो हो.
1: कधी रागावून कधी लाड करून,
0: बरोबर,
1: काळजी करून,
0: अगदी.
1: आणि ते आज पाहिजे होते हे फार मोठी खंत आहे मला.
0: बरोबर बरोबर.
1: माझ्या आईचं वय जास्त 65 वर्षामध्येच हे झालेलं आहे.
0: हो हो.
1: आणि नवीन पिढीला मी एक आता एक दोन ओळी गाण्याच्या माध्यमातून सांगू शकतो की त्यांनी कधी असं प्रयत्नाला कमी पडू नये. खूप त्रास होत असतो, परंतु त्याच्या पुढे आता असे आमचे पण अनुभव आहेत की बऱ्याच वेळा बराच त्रास होत असतो.
0: बरोबर.
1: खूप लांब अपडाऊन आहे किंवा तिथून पुढे पायी जाणं आहे. आम्ही बऱ्याच वेळा पायी सुद्धा गेलेलो आहेत, कारण 4-4 किलोमीटर. पूर्वी सुविधा नव्हत्या, पण त्याच्यामध्ये आम्ही आनंदाने काम केलं. ते आज तर प्रत्येक सुविधा आहे सगळ्या.

0: वाह, अतिशय सुंदर, खूप छान सर, खूप छान मुलाखत आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवलीत. आपल्या जीवनातले सर्व अनुभव अतिशय मौलिक होते आणि नवीन पिढ्यांना तसेच या क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी जे आहेत सर, आपलं नाव खरंच खूप मोठं आहे आणि तुमच्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छिणारे करणारे हे खूप कर्मचारी आहेत, खूप विद्यार्थी आहेत, समाजातील खूप लोक आहेत जे जे तुमचं नाव जाणतात. सर, या सर्व लोकांना या माहितीपूर्ण मुलाखतीचा निश्चितपणे फायदा होईल. आज आपण आमच्यासाठी वेळ दिलात, आकाशवाणी परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि ही मुलाखत या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आत्ताच आपण पौलवाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त उप अभियंता श्री संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पौलवाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोत्यांनो, आपण पौलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादरकते होते योगीराज बच्चे. पौलवाटा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
3: ज्ञानदेव लिंबाजी तांबारे, श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय, तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती.

0: सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

0: मोहम्मद रफी यांच्या अजरामर स्वरातील हमदेणू या चित्रपटातील ही गीतरचना गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकूयात. शतो नवरंग हा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला आहे. नवरंग हा 1950 ते 1960 या दशकातील अत्यंत गाजलेला चित्रपट. सी रामचंद्र यांनी दिलेले संगीत आणि एक वेगळी कथा यामुळे हा चित्रपट विशेष लक्षात राहतो. चित्रपटातील अरे जारे हट नटखट हे गाणं, गीत संगीत सिनेमॅटोग्राफी अभिनेत्री संध्या यांचा विशेष मेकअप वेशभूषा यामुळे आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटाची कथा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांची असून पटकथा ही व्ही. शांताराम यांनी स्वतःच लिहिलेली आहे. महिपाल आणि संध्या यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. झनक झनक पायल बाजे दो आंखे बारह हात या चित्रपटानंतर आलेला हा चित्रपट व्ही. शांताराम यांच्या प्रतिभेची साक्ष देतो. 1957 मध्ये प्रदर्शित झालेला दो आंखे या चित्रपटादरम्यान व्ही. शांताराम यांच्या डोळ्याला इजा झाली होती. शतो त्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी नवरंग या चित्रपटाची निर्मिती केली. मधल्या काळामध्ये जीवनाचे जे विविध रंग त्यांनी अनुभवले तेच त्यांनी आपल्या नवरंग या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. भरत व्यास यांच्या गीतामधून जीवनाचे सर्व रंग उलगडलेले आहेत. अभिनय दिग्दर्शन संगीत या सर्वच दृष्टीनं हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला आहे.
1: घट पर चटक मटक इक नार नवेली गोरी गोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हई यानी पकरी बांह और की अटखेली भरी पिचकारी मारी सरा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा र

शुद्ध मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील मांग के साथ तुम्हारा हे उडत्या चालीचं गाणं ऐकलं की डोळ्यासमोर दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा नया दौर हा चित्रपट येतो. बी आर चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. या चित्रपटाला 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अख्तर मिर्झा यांना सर्वोत्कृष्ट कथा, ओपी नय्यर यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. कमल रशीद यांनी चित्रपटाचं संवाद लेखन केलं. शहरीकरणामुळे वाढीला लागणारी बेरोजगारीची समस्या या चित्रपटामध्ये मांडण्यात आलेली आहे, पण तिची मांडणी अतिशय कल्पकतेने केली. गावात येऊ घातलेल्या नव्या बसमुळे गावातील टांगेवाले बेरोजगार होतील असं वाटून नायक ते टाळण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी बस आणि टांग्यांच्या शर्यतीचा खेळ मोठ्या खुबीनं या चित्रपटामध्ये रंगवण्यात आलेला आहे.

क्षदो प्यासा हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा गुरुदत्त यांनी सांभाळली. सीआयडी

मिस्टर अँड मिसेस 55 या यशस्वी चित्रपटानंतर प्यासा या चित्रपटाच्या निमित्तानं गुरुदत्तला स्वतःला हवा असलेला चित्रपट काढण्याची संधी मिळाली. जगाचा व्यवहार न समजलेल्या कवी हृदयाची ही कहाणी आहे. गुरुदत्त, मालासिंह, वहिदा रहमान, जॉनी वाकर यांच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. संगीतकार SD बर्मन यांची या चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातच नाही तर शतो परदेशातही या चित्रपटाला खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. फ्रान्स आणि जर्मनीत या चित्रपटाला चांगले यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे.

मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया या चित्रपटानं इतिहास रचला. धरणीला माता मानणाऱ्या आपल्या देशामध्ये नरगिस यांनी वठवलेली एका आईची भूमिका दाद मिळवून गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झालेली होती. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती होती ती परिस्थिती या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचली. नरगिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकुमार अशा दिग्गज कलावंतांनी

केलेल्या सुरेख अभिनयानं हा चित्रपट खूप गाजला. शतव काळानं घाला घातल्यामुळे असह्य झालेली आई आपल्या दोन्ही मुलांना कशी वाढवते, मात्र त्याचवेळी निसर्गाचा प्रकोप होतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते. त्यातूनही मार्ग काढून आपलं शेत फुलणारी ती आई धन्यच मानावी लागते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर शकील बदायूनी यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. अकॅडमी अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अरब राष्ट्र, युरोप आणि इतर देशांमध्येही या चित्रपटाला बरंच यश प्राप्त झालेलं आहे. भारतात आजही हा चित्रपट मोठ्या आवडीनं पाहिला जातो. श्रोतो, भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक मानाचा तुरा म्हणून ज्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल तो चित्रपट म्हणजेच मुघल-ए-आझम. या चित्रपटानं अनेक विक्रम नोंदवले. मुघल साम्राज्यातील अकबरांचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीवर हा चित्रपट आधारलेला आहे. श्रोतो, सांगायचं आश्चर्य म्हणजे या चित्रपटामध्ये पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या या चित्रपटातील भूमिका अप्रतिम आहेत. हा चित्रपट साकारण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला, तर त्याचा खर्च जवळपास $30,00,000 पर्यंत पोहोचला. हा चित्रपट एकाच वेळी 150 चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. मुघल साम्राज्याचा पसारा दाखविण्यासाठी या चित्रपटामध्ये 2,000 उंट, 4,000 घोडे आणि 8,000 लोकांचा उपयोग करण्यात आला. या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या हे एकमेव गाणं रंगीत चित्रित करण्यात आलं होतं. आणि श्रोतहो, 2004 मध्ये संपूर्ण चित्रपट अरंगीत करण्यात आला. पुन्हा प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये 25 आठवडे चालला हा एकमेव असा चित्रपट आहे, आणि हा चित्रपट म्हणजेच मुघल-ए-आझम.

क्षेत्र कार्यक्रमात एकवात प्रेमग्रंथ या चित्रपटातील रचना ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट आर के बॅनरच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो 1995 साली. संगीतकार लक्ष्मीकांत पेरवाल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं. तर ऋषी कपूर यांच्या धाकट्या भावानं राजीव कपूरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अखेरच्या काही चित्रपटांपैकी लक्ष्मीकांत पेरवाल यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या अखेरच्या काही चित्रपटांपैकी हा चित्रपट बहुधा शेवटचाच होता. त्यांचं संगीतही उत्तम होतं. चित्रपटाचा शेवट रावण दहनानं करण्यात येतो आणि तोही नायिकेच्या हातून एक चांगला संदेश देणारा हा चित्रपट उत्तम होता.

छतव कार्यक्रमात या अंतर ऐकूयात. 1964 साली प्रदर्शित झालेल्या काश्मीर की गली या चित्रपटातील रचना. ओपिन नय्यर साहेबांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आशा भोसले आणि रफी साहेबांनी गाऊन त्याचं सौंदर्य आणखी वाढवलेलं आहे. शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर यांनी श्वेतपटलावर जाणू या गीताला चार चांदच लावले आहेत असंच म्हणावं लागेल. ऐकूयात यशज बिहारी यांची रचना. संगीत आहे ओपिन नय्यर यांचं, तस्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा.

शतक किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या अभिनयाने नटलेला चलती का नाम गाडी हा एक धमाल चित्रपट. यातील सर्वच गाणी सुपरहिट ठरलेली आहेत. सौंदर्यवती, मधुबाला आणि तिच्या अभिनयाला साजेसा आवाज आशा भोसले यांच्या असल्यामुळे हे गाणं जास्तच श्रवणीय आहे. ऐकूयात मजरू सुलतानपूर यांची गीतरचना. छाया हा 1961 साली प्रदर्शित झालेला चित्रपट. कृष्ण धवल चित्रपटातील हे गाणं आहे. निरूपा रॉय.

रचना आपण ऐकली. या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11 वाजून 45 मिनिट झाले आहेत. श्रोत्या प्रसारित होत मिश्र संहिताचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोतीला ऐकूयात फय्याज यांच्या स्वरातील गीतरचना.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
2: श्रोतेहू, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा, वाह दिवस वसूल झाला।
3: फसला UPI पेमेंट रिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क।

श्रोतापण अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना ऐकलीत. संगीत निर्णता सोमनाथ परब यांचं. या गीतरचनेबरोबर आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजतात. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

यार ऐप सहित 558 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्वाचं योगदान आहे.

डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योग लक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योग लक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संखे मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संखे या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडचं CPA, CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोषी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
0: जे काम करतात आनंद,
1: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
0: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
1: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे, त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट

0: सोल्युशन्स राईट. तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही एम एस एम ईसाठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो, आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे. कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं राईट. कारण का वॉट इज ऑटोमेशन, बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एम एस एम ईज. कारण का एम एस एम ईज मध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एम एस एम ईज.
1: बरं मॅडम, के व्ही आर टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: के व्ही आर टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, आय ओ टी डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, व्हिजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात एम एस एम ईज म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस बऱ्याच गव्हर्नमेंट आता एम एस एम ईजना खूप एनकरेज करते आहे. मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस, सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं,
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रिडिंग येतं ते रिडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा आय ओ टी कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे, ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे. तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय आणि टेक्नॉलॉजी पण आता जसे जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे. पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे. मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाहीये. कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी. तर त्यांनी लाईक

0: पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे, तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेज बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन, PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होत आहेत. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण ते डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात.
1: बरं.
0: सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही, तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं.
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ऍक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात, डिफाईन्ड थ्रेशोल्ड, ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं.
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे, तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही येते, वॉटर पण असतं, नॉईस पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईस, एनर्जी यावर बेटर नियंत्रण कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो.
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो, तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपर वर्क कम्प्युटरवर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा

0: डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग, सर म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये. आणि हा जो डिस्टन्स आहे,
1: अंतर,
0: शॉप फ्लोअर टू बोर्डरूम, तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं,
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोऍक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन मध्ये तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ET वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ET मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना, एंटरप्रिन्युअरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात, तर एंटरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम्स सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह वाढतो,
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं July 22-25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसियाझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसियाझम वाटतं, अरे हे पण खाऊ शकतं, हे पण करू शकतो.
1: उत्साह आहे तितका.
0: या
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय, तर हे टीम वर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना तेव्हा मॅनेज करावं.

0: लागत नाही, कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं सगळं.
0: हा, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतं.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्या बाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल हो, आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: हा, जे जे स्कूलमधून, तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच सेलिब्रेट वगैरे करतात.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट, पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे, आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पज असतो, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं, त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी, तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय, कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचे.
0: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिक

0: अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
1: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संख्ये, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रिप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार

0: तारीख 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: श्रोते नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात. तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
3: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता, लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण माझ्या लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही झालं, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे, त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
2: आणि तात्काळ
3: हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
2: बरं.
3: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात. खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर या संबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची IPHची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे IPHची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
2: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
3: सांगू. जे टाळणे अशक्य दे शक्ति ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
2: किती सुंदर आहे मागणं हे.
3: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कोणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाहीये. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया, आणि जे नाहीये त्याचा मी प्रयत्न करीन. पण इथे चढाओढ, या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली

0: आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा,
0: अशी आता प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
0: अगदी अगदी, प्रश्नच नाही.
1: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
0: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
1: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम करणं,
0: तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा, की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजलंय, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज, मग आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसं काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बरं,
0: हा म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं, की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी त्या पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
1: काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या, त्याला अजिबात ग्रीप मिळत
0: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाहीये पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले, डाव्या हातात गाळणं, उद्या उलट करून बघा.
1: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
0: अगदी, आणि हे करायचे सतत. आता बघा हा, आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. हा, जे काय असतं ते 2 बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
1: खरे,
0: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसामाजी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
1: अच्छा,
0: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
1: पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवातीला,
0: येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बो डब्बो अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवानी मी सांगते की अक्षर सुधारतं, आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
1: काय बात आहे, बरं.
0: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाहीये, त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाहीये. प्रयत्न महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्या पूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
1: असायची
0: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
1: बरेचसे नंबर तोंडपाठ,
0: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येते.
1: ती वाईट आहे ही गोष्ट.
0: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण

0: स्वतः लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाशी घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचंय किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीटं घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना. आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेलं असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कुणाचे वाढदिवस, ढोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी ते कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचो. आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता.
1: आता तेवढी
0: पुरायची तेवढी. आता 1,625 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. शाळकरी मुलं लिहितात पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी. इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 लाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा.
0: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
1: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथू पंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं

0: सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचं विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या

राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाज माध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 पेक्षा जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणी साठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: I rise to move for leave to introduce the public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी

गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची

आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदी काठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूळ, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही. मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर. किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर. कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं. आणि यात काहीच गैर नाहीये, कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाही. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या

त्या दिवशी चित्र काढतात किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं.

नियम नसतात, रंगांची सांगडही नसते, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते, पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे, पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे, पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे, पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधी कधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही, कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय, किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीये. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात

आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही, तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो. आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि

चंडू हवालदार या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं. याबरोबर श्रोते हो गीत बाहेर कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.

0: कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत। कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट।
2: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होतं, पण वेळच मिळेना। ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे। आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली। त्याला तर शिला मावशी फारच आवडते। ते दोघेही शिलाकडे पोचले। पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता। अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी। ये ना बैस। कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत। घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी। मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो। अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला। बसा तुम्ही दोघं, मी येतोच। बोलत बोलत ते हॉल पर्यंत येऊन पोचले। आधुनिक फर्निचर, ब्रांडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते। पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती। तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा। शिलाला 2 मुलं, अजय आणि विजय। विजयला लहानपणापासून तिने पाचगणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून। शिवाय इथल्या पेक्षा तिथलं वातावरण चांगलं। दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते। वर्षातून 2 दा अजय मम्मी जवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही। एकटं बसून राहायचं, वाचायचं, नाहीतर पेंटिंग। अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही। प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही। काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला। वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा। अरे वा मनीष, तू पण आला, काय रे कसा आहेस? मस्त। अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला, एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग? अगं वेळच मिळत नाही। काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते होय। मला मेलीला दिवसभर घर कामातून फुरसत मिळत नाही। किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही। काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही। हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार। अगं हे सारेच करतात, या पल्याडही काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे। मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला। अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी। तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली। तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला। घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं, ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं। कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला। अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला। त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं। ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं। यू रास्कल, वेंधळायस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व्ह करता येत नाही? डॅम इट, माझी स्टारची सगळी साडी खराब केलीस मूर्ख। स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात? काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून? हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात। विजय अगदी चोरासारखा उभा होता, जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता। त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला। वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं। एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती, असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही। त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी किती बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो, पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ती शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष, तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला. अगं पण माझी साडी, मला लगेच मीटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला

जास्तचे नाही गं आंटी, जाऊ दे ना, काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला, आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हं म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती, पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीष सह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट? तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे दोन चार प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू. अय्या खरंच मोठ्या पानांचा आहे की हो. दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्याने सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटल मध्ये पाणी टाकून पोर्च मध्ये कुंडी जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी द्यायला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील. जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझट. पण ऐकतोय कोण, हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया गेली. सहज मनी प्लांट कडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला. कुठे नवा कोंब दिसतोय काय, तिथेही एक पोपटी खूण होती. अहो तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला. खरं तू बघितलं? बघितलं ना, दुपारी दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो? अहो वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच तू. हो का मम्मी? माझं मनी प्लांट का नाही वाढत ग? मी याची जागा बदलते. हो हो बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं. पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पतीशास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाई लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई बगीचात प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताजं तवानं टवटवीत दिसतं. पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का? तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेम नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं, पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला. मात्र मनीषचा खुरटला, कारण तिकडे माणसांची ये जा कमी. शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्याची
ती हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं. पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची

0: जागा बदलली, पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कुणी दिलं, त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं. एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले, त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला. वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता. कोणाचा धाक नाही, दडपण नाही, तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची. कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना, पण आज परिस्थिती बदलली. मुलांना आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनीप्लांट सारखीच होणार. खुरटलेली त्यांचाही निकाल असाच लागणार, विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होतं मनी प्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, डोळे कंचे झालेले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. माझी दुसरी कविता. तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, फुटली होती छान पालवी कोमल हिरवी स्तब्ध कोवळी. चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो, पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी, मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले, लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे, मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो, ज्यांना ज्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगाच मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे, शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणा.

पाशी। कोण शिकारी बोलत होता बकरी हो तो वाघापाशी। धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी। वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी। श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी। उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी। माझी पुढची गजल। आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा। आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा। पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा। जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली। जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली। पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा। थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई। थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई। दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा। पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी। पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी। ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा। कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा। काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या। काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या। शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा। शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा। जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला। जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला। मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा। मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा। माझी नंतरची गजल। काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे। काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे। कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे। प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते। प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते। एक सारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे। मनात घर झालेच कुणाचे। मनात घर झालेच कुणाचे। घरात मनमग लागत नाही। मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे। निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती। निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती। हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे। काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे। कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे। पुढची कविता। तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो। तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो। स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो। खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने। खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने। शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने। रानी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी। रानी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी। बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी। गाव वारुळ मुंगीचे। गाव वारुळ मुंगीचे गर्द सावली हिरवी। भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी। वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा। वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा। पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा। पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा। पुढची गजल। फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे। फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे। खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे। किती खोलही नदी तळाला

0: किती खोल ही नदी तळाला लोक आताशा थरथरलेले कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी. साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे. खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. माझी पुढची गजल. पोहून पार केली कुठली नदी मनाची. पोहून पार केली कुठली नदी मनाची. डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. गजरा कसा मनाला ओहून श्वास देतो. केसात माळलेली कुठली नदी मनाची. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी. पंखात वेढलेली कुठली नदी मनाची. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा. रानात वाचलेली कुठली नदी मनाची. पंखात त्राण नाही आता उडावयाला. चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची. होते हवे मलाजे झाले अखेर माझे. हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या. कंठात पेरलेली कुठली नदी मनाची. पोहून पार केली कुठली नदी मनाची. डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. माझी पुढची कविता. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका. पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही. जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा. उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता. भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका. पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. माझी शेवटली गजल. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते. कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती. कुठवर करते चिंब मनाला नदी समजणे सोपे नसते. उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते. उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते. साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते. माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते. माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते. थंड चिखल को मल पायाला नदी समजणे सोपे नसते. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते. कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. नदी समजणे सोपे नसते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात. याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: साहित्य सौरभ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात?
1: काय झालं?
2: फीचं टेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
6: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
5: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
7: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणी

0: वरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15

0: वर पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोते हो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल

0: प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही पाच राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित विलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गावं असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे, प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायची. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं जीडीपी कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट विलेजचा एक भाग आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं. अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट विलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असत आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची एक पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
0: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का एक कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया था और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर भारत को जाने, भारत से जुड़े, भारत को जीने की कोशिश करें, भारत को समझें, भारत के गांवों में विकसित होने के लिए कितनी आकांक्षाएं ये गांवों में जाकर पता चलती है। देश पहले बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको सीमावर्ती गांवों में खास अनुभव आ गया है। और इसलिए उद्देश्य ये था कि देश के अलग अलग जिलों के युवा हिमाचल, उत्तराखंड और लद्दाख के गांवों की यात्रा करें, वहां लोग कैसे रहते हैं, खान पान कैसा है, कामकाज, संस्कृति, जीवन व्यवहार, ये सारी बातें क्या है, चुनौतियां क्या है, देश के प्रथम गांव में बैठे हुए लोग देश की सुरक्षा के लिए कितने जागरूक है, देश के अन्य भागों से उनका लगाव, निकटता कितनी है, इन सभी चीजों का अनुभव मेरे देश के नौजवानों को मिले, ये हमारा उद्देश्य। और जो उत्साह पूरे देश के युवाओं में दिखा वो अद्भुत है। लगभग 3 लाख युवाओं ने इस प्रतियोगिता में भाग लिया और उनमें से 400 से अधिक युवाओं का चयन हुआ। आप सभी एक सप्ताह तक इन दूर सुदूर के गांवों में रहे, अननोन जगह थी आपके लिए, आपने वहां के जीवन को जीने की कोशिश की, आप उसके अंदर घुल मिल गए, अपनी संस्कृति को वहां की संस्कृति के साथ जोड़ा, कनेक्ट किया, एक भारत श्रेष्ठ भारत का इसमें और इससे उत्तम उदाहरण शायद ही कोई और हो सकता है। साथियों, आज का ये कार्यक्रम मेरे लिए बहुत खास इसलिए भी है क्योंकि जब मैं सरकार और राजनीति के जीवन से दूर था तब मैंने ऐसे सीमावर्ती गांवों में कई बार जाने का मुझे अवसर मिला। अभी इस यात्रा का हिस्सा रहे जिन साथियों से मेरी बात हुई उनमें से भी कई गांव ऐसे हैं जहां मैं पहले जा चुका हूं। और आप जब वहां का वर्णन कर रहे थे तो मुझे वो पुरानी सारी चीजें नजर आ रही थी। साथियों, विकसित गांव विकसित भारत की आधारशिला है। विकसित भारत के निर्माण की यात्रा लगातार चल रही है और इसमें आप सभी युवा साथियों की बड़ी भूमिका है। इसलिए जब देश का युवा जमीन से जुड़ता है तो वो विकसित भारत के विजन को और व्यापक बनाता है। साथियों, इस अभियान में आपने अनुभव किया होगा कि बॉर्डर के गांवों का जीवन कितना कठिन होता है, लेकिन हर कठिनाई के बावजूद सीमावर्ती गांवों के लोग देशभक्ति को पल प्रतिपल जीते। साथियों, हमारी सरकार ने इन सीमावर्ती गांवों को देश का प्रथम गांव माना। भारत का युवा जितना ज्यादा भारत के सीमावर्ती गांवों को जानेगा उतना ही वो भारत को सरलता से जानेगा, भारत के कोने कोने के साथ सरलता से जुड़ेगा और ये प्रयास नई मजबूती का कारण बनेगा।
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी साधलेला हा संवाद कोणत्याही प्रकारे औपचारिक नव्हता, तर त्यातून देशाच्या सीमावर्ती भागांकडे पाहण्याचा एक नवा राष्ट्रीय दृष्टिकोन अवघ्या देशासमोर आला। याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची वैशिष्ट्य, त्यातनं काय साध्य झालं, तसंच आता या उपक्रमाची पुढची दिशा काय असायला हवी याबद्दल अधिक बोलतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने।
1: सीमावर्ती भागामधल्या खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी पंतप्रधानांनी 26 तारखेला थेट संवाद साधला। आणि या संवादाचं वैशिष्ट्य असं की या गावांमध्ये जाण्यासाठी देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये 300 हून अधिक तरुणांची तरुणींची निवड झाली होती। विशेष म्हणजे हा केंद्र सरकारतर्फे चालवला जाणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी जवळपास 3 लाखाहून जास्त मुला मुलींनी नोंदणी केली होती आणि त्याच्यामधली ही मुलं निवडून त्यांना वेगवेगळ्या सीमावर्ती प्रदेशातल्या खेड्यांमध्ये गावांमध्ये प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सरकारने 7 दिवस 8 दिवस असं पाठवलं होतं। या सगळ्या तरुण मुलांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी जे मुद्दे मांडले ते राष्ट्रीय एकात्मता, विकास आणि तरुणांचा स्वतःचा विकास या सगळ्या सांगाने खूप महत्वाचे होते। पंतप्रधानांनी या सगळ्या तरुणांना सांगितलं की तुम्ही त्या गावांमध्ये जेव्हा जाताय तेव्हा त्या गावांमधले एक नागरिक म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातले एक म्हणून त्याच्यामध्ये मिसळून जा आणि तुम्हाला तिथे तशी वेगळी वागणूक मिळणारही नाही। तुम्ही त्या गावांमध्ये खेड्यांमध्ये त्या घरांमध्ये जाल तेव्हा तुम्ही त्या घराचा एक भाग बनून जाल। याच्यातलं मोदींचं सांगणं असं होतं की इथलं जे जीवन आहे, लोकजीवन आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचं रहनसहन आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यक्ष ज्याला फर्स्ट हँड असं आपण म्हणतो तेव्हा फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला मिळेल आणि त्या अनुभवातून तुम्ही एकतर शिकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला भारत किती वैविध्यपूर्ण आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुठे कुठे राहतात याचा अनुभव या सगळ्या तरुण मुलांना येईल. या मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये. या मुलांनी केवळ तिथे जायचं, त्या गावांमध्ये राहायचं, त्या लोकांच्याशी संवाद

0: ठरायचा आणि त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे. आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत. आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहे, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो, म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो. आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात. ते कोणत्याही एका संघटनेचे एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल, त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल. केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी, त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात. याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठं आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली. आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम

0: दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण। शेतकरी बांधवांनो नमस्कार। आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते। मंडळी, आज दिनांक 27 जुलै 2026 आणि दिवस सोमवार। मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर आपण जाणून घेणार आहात। तज्ज्ञ आहेत शरद भोरे। चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात या अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंबंधित ही माहिती।

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत तज्ज्ञ शरद भुरे सर, जे कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. तर सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की आजकाल रसायनमुक्त शेती हा शब्द आपण वारंवार ऐकतो, तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांगाल का की रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज का बनली आहे?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि शेतकरी बंधूंना माझा सस्नेह नमस्कार. तर आज जो आपण विषय घेऊन आलेला आहोत, रसायनमुक्त शेती ही काळाची गरज का बनलेली आहे, तर बघा शेतकरी बंधूंनो, हा अगदी महत्त्वाचा विषय आज आपल्याला दिसून येतो आहे. आपला कृषीप्रधान देश भारत देश, निम्म्याहून जवळपास अर्धी लोकसंख्या आपल्या ह्या शेतीवर अवलंबून आहे आणि हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात खूप मोठी वाढ आपल्याला झालेली दिसतो आहे, कारण ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. अन्न पुरवठा मिळवून देणे खूप गरजेचं होतं, पण त्यामागे रासायनिक खते, सुधारित वाण आणि सिंचन यांचा खूप मोठा वाटा होता. परंतु काही गेल्या दशकांमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होऊ लागलेला आहे आणि त्याचे परिणाम आज शेतकरी बंधूंनो आपण अनुभवतो आहोत. ते म्हणजे कसे, तर आपल्याला म्हणता येईल की जमिनीत आपल्या शेतीचे कर्ब कमी होत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की उपयुक्त जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये आहेत त्यांची संख्या खूप घटत आहे, जे की आपल्या पिकाला खूप नुकसानकारक आहे समजा. तसेच त्यामुळे काय होत आहे की मातीची जी सुपीकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एकंदरीतच आपल्याला आपल्या शेतीमधून जे उत्पादन मिळणार आहे तो खूप कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामध्ये काय झालं की उत्पादन जो खर्च आहे तो सातत्याने वाढत आहे दिवसेंदिवस. आपल्याला जे आपले रासायनिक खतं आहेत त्यांची किंमत वाढताना आपल्याला दिसत आहे. कीटकांमध्ये कीटकनाशकांविरुद्ध जी प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण आपल्याला वारंवार कीटकनाशके फवारणी करताना आपण आज शेतकरी बघत आहोत. तर आणि याचा परिणाम काय होत आहे की अन्नामध्ये रासायनिक जे अवशेष आहेत त्यांची समस्या वाढत आहे आणि याचे आरोग्यावर जे दुष्परिणाम आपण जे बघत आहोत ते आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा समतोल या गोष्टीमुळे बिघडत आहे. म्हणूनच आता जास्त रसायने वापरण्यापेक्षा शेतकरी बंधूंनो योग्य तंत्रज्ञान वापरणे हे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
0: अगदी बरोबर, म्हणजेच रसायनमुक्त शेती ही केवळ पर्यावरणाचा विषय नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहे.
1: अगदी बरोबर सर, कारण रसायनमुक्त शेती म्हणजे उत्पादन कमी करणे नव्हे, रसायनमुक्त शेती म्हणजे काही तर मातीला जिवंत ठेवणे, निसर्गातील उपयुक्त जे घटक आहेत त्यांचा योग्य वापर करणे आणि खर्च कमी करून एक शाश्वत उत्पादन घेणे. कारण आज जगभरातील ग्राहक आज सुरक्षित अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण भविष्यामध्ये बाजारपेठही रसायनमुक्त जे उत्पादन मिळत आहे त्याकडे वेगाने वळणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की रसायनयुक्त अन्नामुळे होणारे दुष्परिणाम आणि आपल्या आरोग्यास होणारे त्याचे दुष्परिणाम आपण आज अनुभवतो आहोत, बघतो आहोत.
0: तर सर, मग जैविक तंत्रज्ञान, अनेक शेतकरी हा शब्द ऐकतात पण त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग समजत नाही त्यांना, त्याबद्दल काय सांगाल?
1: अगदी महत्त्वाचा विषय आहे हा, पण आपण याला एक थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया.

0: समजा आपल्या शेतामध्ये लाखो कोटी म्हणजे कोट्यवधी सूक्ष्मजीव आज काम करत आहेत, ते आपल्याला माहीतही नाही आणि दिसतही नाही. बरेचसे शेतकरी लोकांना त्यांचा अनुभव नाही, पण ते जमिनीला खरंच जिवंत ठेवत आहेत. त्यांच्याशिवाय आपली जमीन ही जीवित नाही. आता सूक्ष्मजीव कोणते आहेत किंवा त्यांचा उपयोग काय आहे, तर ते काय करतात, आपल्या जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करून देतात. आणि आपल्या जमिनीमध्ये जे अघुलनशील जे स्फुरद आहे ते विरघळण्याकरिता मदत करतात, जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा लवकर फायदा मिळेल. दुसरी आहे की मुळांच्या ज्या वाढी आहेत त्या वाढीसाठी ते महत्वाचे आहेत. जे पिकाची रोग निर्माण करणाऱ्या बुरशींची शंका आहे त्यांना ते रोखतात. त्याच्यामुळे काय होते की बा जे जमिनीमधून जे बुरशी लागते पिकांना त्यातून थोडीशी सुटका मिळते आपल्या शेतकऱ्यांना किंवा पिकाला. तसेच पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा वाढते. आणि या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वैज्ञानिक पद्धतीने शेतीमध्ये उपयोग करणे म्हणजेच काय आहे, तर जैविक तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान निसर्गावर आधारित आहे, पण त्यामागे आधुनिक विज्ञानाची भक्कम साथ आहे.
1: म्हणजे जैविक तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक शेती यांच्यामधील एक सुंदर पूल आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: बरोबर सर, कारण आपण एक उदाहरण घेऊया की जसं कडधान्याच्या मुळावरील गाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी बघितल्या असेल, तर बंधूंनो या गाठीमध्ये काय असते, तर रायझोबियम नावाचे जीवाणू राहते. आणि हे जीवाणू काय करतात, तर पिकाला वातावरणातील नत्र उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्याला जो नत्राचा प्रमाण आहे तो कमी प्रमाणात वापरावा लागतो. आणि हेच तर निसर्गाचे विज्ञान आहे. तसेच हे झाले रायझोबियम, त्याचप्रमाणे पुढील आणखी ज्या आपल्याला जैविक घटक आहेत ते आहेत अझोडोबॅक्टर, अझोस्पिरिलियम, PSB ज्याला आपण फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद घुलनशील जे जीवाणू आहेत ते आहेत, मायक्रोराइझा आहे. आणि यांसारखे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात, तर जमिनीची सुपीकता वाढवतात. आणि यामुळे केवळ उत्पादनच नव्हे तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि हेच आपल्याला खूप आज काळाची गरज होऊन गेलेली आहे.
1: सर, मग शेतीचे भविष्य केवळ रसायनांमध्ये नाही तर विज्ञानांवर आधारित जैविक तंत्रज्ञानामध्ये आहे, तर आता याबद्दल काय सांगाल आपण सर?
0: तर शेतकरी बंधूंनो काय असते की जमिनीमध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव एक नैसर्गिकरित्या कार्यरत आहेत. आणि हे जैविक खते म्हणजे अशाच उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाणित स्वरूपातील उत्पादने आहेत. याचा योग्य वापर केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. आणि काय होते तर काही प्रमाणात त्यांची गरजही कमी होते. उदाहरणार्थ आपण जरी रायझोबियमचा विचार केला, तर रायझोबियम हे जैविक खत आहे. हे कुठल्या पिकासाठी एक महत्वाचं आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर रायझोबियम आहे हा जसा कडधान्य पीक आहे, जे आपले तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे आणि सोयाबीन यासारख्या हे जे कडधान्य पीक आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर हे काय करते, तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये जे नत्राचे प्रमाण आहे हे वाढवते आणि पिकाला स्थिर प्रमाणात उपलब्ध करून देते. त्याच्यामुळे पिकाला चांगला फायदा होतो. दुसरं आहे की अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम हे जे जीवाणू आहेत हे कुठल्या पिकामध्ये महत्वाचे आहेत, तर हे आहेत भात, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर जी पिकं आहेत जे आपले कडधान्य सोडून ह्या अशा सर्व पिकांना तो नत्र उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच पुढील सुद्धा एक फॉस्फेट सोलुलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण PSB म्हणतो, ते सुद्धा काय करतात, तर जमिनीतील जे अघुलनशील स्फुरद आहे ते पिकांना उपलब्ध करून देतात. तसेच मायक्रोराइज आहे हे मुळांची वाढ सुधारून काय करते, तर पाणी आणि अन्नद्रव्याचे शोषण वाढवण्यास खूप मदत करते.
1: तर सर, मग अनेक शेतकरी विचारतात की जैविक खते वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणती?
0: तर बरोबर आहे, आपल्याला जरी जैविक खते हे माहीत झालेले असतील, परंतु यांची वापरण्याची पद्धत सुद्धा आपल्याला माहीत होणे अति आवश्यक आहे. तर जैविक खते वापरण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. आणि पहिली पद्धत अशी म्हणता येईल की जी सर्व शेतकऱ्यांना परिचयाची आहे किंवा ऐकली आहे, बरेचसे शेतकरी करतात किंवा करत नाही, परंतु बियाणे प्रक्रिया ही जी पहिली प्रक्रिया आहे. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार जे जैविक खते आहेत त्यांचा बियाण्यावर वापर किंवा प्रक्रिया केल्यास मुळांजवळ ते काय करतात, तर लवकर जे सूक्ष्मजीव आहेत ते लवकर पोहोचतात आणि रोपांना त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे की रोपांची काय मुळे पाण्यामध्ये बुडवून ठेवणे. हे कुठल्या पिकांना योग्य आहे, तर भातासारख्या पिकांना आपण जे त्यांची ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे भातासारख्या पिकांमध्ये जे रोपे लावण्यापूर्वी आपण ह्या जैव खतांच्या द्रावणामध्ये मुळे काही काळ बुडवल्यास चांगला फायदा मिळतो. तिसरं आहे शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून जमिनीत देणे. म्हणजे कसं की यामुळे काय होते की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव चांगले स्थिरावतात. एक महत्त्वाची सूचना शेतकरी बंधूंना किंवा ही जी जैविक खते आपण नियमित सावलीत ठेवली पाहिजे.

0: आणि ती वापरताना किंवा एखाद्या दुकानातून घेताना ती कालबाह्य नसावीत हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रासायनिक बुरशीनाशकांसोबत ते लगेच मिसळू नये. बरोबर. बरं, हे प्रक्रिया करताना बियाणे प्रक्रिया करते वेळेस किती प्रमाण वापरायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर हे प्रमाण आपल्याला जसे रायझोबियम वगैरे आहे, तर बियाणे प्रक्रिया करताना आपण 25 ग्रॅम रायझोबियम किंवा जे बायोमिक्स आहेत ते प्रति किलो बियाण्याला लावायला पाहिजे. तसेच ट्रायकोडर्मासारखे जे फायदेशीर बुरशी आहे ते जे हानिकारक जमिनीतील बुरशी आहे त्याच्या विरोधी काम करते, तर तेसुद्धा एक शेतकऱ्यांना बियाण्यासोबत लावायला पाहिजे. आणि ती ट्रायकोडर्मा लावण्याचा प्रमाण आहे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. तसेच आपण दुसरी पद्धत बघितली होती की रोपाची मुळे बुडवून ठेवणे, तर अशा वेळेस काय करायची किंवा 500 ग्रॅम जो रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा वगैरे आहे तर तो आपण 5 लिटर पाण्यामध्ये बुडवून त्या द्रावणामध्ये रोपे बुडवायला पाहिजे. आणि आपण तिसरी गोष्ट म्हटलं होतं की शेतीमध्ये आपण शेणखत मिसळायला पाहिजे किंवा फेकून द्यायला पाहिजे, तर याचे प्रमाण कसं राहील तर 5 किलो जो ट्रायकोडर्मा वगैरे आहे तो 500 किलो म्हणजे 5 क्विंटल या शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपण पूर्ण शेतीमध्ये मिसळून द्यावे.
1: सर, मग कीड नियंत्रणासाठी कोणते जैविक पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावेत?
0: कीड नियंत्रण करणे महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जैविक तंत्रज्ञान प्रभावी ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ट्रायकोग्रामा काय आहे की हा परजीवी मित्र कीटक आहे. हा पिकांवरील किडींमध्ये जे अंडे आहे त्यांच्यावर तो भक्षण करतो आणि त्या शत्रुवडींना बाहेरच येऊ देत नाही अंड्यामधून. त्याच्यामुळे काय होते की किडींची वाढ थांबते. मग हे कशावर प्रभावी आहे तर खोडकीड आहे धानावरील, पाने गुंडाळणारी अळी आहे, कपाशीवरील बोंडअळी आहे, फोडोप्टेरा आहे, पाने फळ पोखरणारी जी अळी आहे याच्यावर आहे. तसेच आपण ट्रायकोग्रामा कार्ड जे आहेत याचे प्रमाण कसे आहे तर एकरी काय आहे ते 6 ते 8 कार्ड वापरायला पाहिजे. म्हणजे जे परजीवी आहेत ते 50,000 ते 1,00,000 परजीवी प्रति एकराला किंवा 2.5 ते 5 लाख परजीवी एका एकरामध्ये आपण सोडले तर आपल्याला नियंत्रणास चांगली मदत होते. याची वापरण्याची पद्धत काय आहे तर थोडे लहान तुकडे करायचे या तुकड्यांचे आणि ते सावलीमध्ये म्हणजे झाडाच्या खालच्या बाजूला बांधून घ्यायचे आणि 7-8 दिवसांनी ते बदलत राहायचे. जनरली सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी सोडणे महत्त्वाचे ठरते. दुसरा असा एक आहे की बा क्रायसोपरला, हे मित्र कीटक आहे. हे मित्र कीटक कशावर काम करते तर हे मावा, तुडतुडे, पांढरी माशी हे रस शोषण करणारे जे किडी आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवते. तसेच बेव्हिवेरिया बॅशियाना, मेटेरियाजी मॅनोसोपली आहे, हे बुरशी काय करते तर किडींना संसर्ग करून त्यांचे नियंत्रण करते. तर अशा प्रकारे हे जे जैविक आपल्याला घटक आहेत हे आपल्या किडींना चांगले नियंत्रणात आणू शकतात.
1: सर, मग जैविक कीड नियंत्रणात सापळ्यांचाही मोठा उपयोग होतो, त्याविषयी काय सांगाल?
0: बरोबर. कारण किडे काय करतात तर ह्या सापळ्यांकडे किंवा लाईटकडे ट्रॅप होतात म्हणजे अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यामध्ये फेरोमोन सापळा म्हणजे फेरोमोन ट्रॅप, याच्यामध्ये काय होते की जो नर पतंग आहे मेल तो ह्या फेरोमोन लिवर जे असते गोळी याच्याकडे अट्रॅक्ट, त्याच्या गंधाकडे खूप अट्रॅक्ट होते. आणि त्याच्यामुळे काय होते की मेल कीड आपण पकडतो आणि त्याच्यामुळे काय होते प्रजनन प्रक्रियेवर आडा येतो. आणि तसेच दुसरे आहे की बा पिवडे चिकट सापडे याच्यावर पांढरी माशी, मावा आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांच्याकडे तो उपयुक्त असते. तसंच आपल्या सर्वांना माहित आहे की लाईट ट्रॅप, जे आपण लाईट सुरू ठेवला की त्या लाईटाकडे जसे कीटक येतात त्याप्रमाणे प्रकाश सापडे हे रात्री सक्रिय असणाऱ्या किडींवर नियंत्रण करतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्यांना त्या किडीपासून जो प्रादुर्भाव होतो तो टाळता येतो.
1: आता जर आपण खरीपातील प्रमुख पिकांचा विचार केला तर शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा?
0: काय असते शेतकरी बंधू की खरीपामध्ये सध्या भात पीक आहे. भात पिकाला काय रोगमुक्त रूपे वापरणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा मगाशी सांगितल्याप्रमाणे सुडोमोनस वगैरे यांची बीज प्रक्रिया करावी. संतुलित पाणी व्यवस्थापन ठेवावे. तुडतुडे आणि खोडकिडे यांच्या नियंत्रणाकरिता मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोग्रामाचे जे कार्ड्स आहेत ते लावायला पाहिजे. याकरिता ट्रायकोग्रामा जापोनियोकमचा कार्ड वापरायला पाहिजे. सोयाबीनकरिता रायझोबियम आहे, PSB आहे. पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेत रोगांची जी लक्षणे आहेत ते दिसतात जैविक उपाय वापरणे किंवा त्याला अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सोयाबीनकरिता ट्रायकोग्रामा चिलोनिसचा कार्ड वापरणे महत्त्वाचं आहे. किंवा कापसामध्ये फेरोमोन ट्रॅप आहेत, ट्रायकोग्रामा आहे, क्रायसोवरला आहे आणि नीम आधारित जे आपल्याला औषधी आहेत उपलब्ध झालेले घटक आहेत ते वापरायला पाहिजे. आणि कापसामध्ये जर ट्रायकोग्रामा चिनोलिस आहे हे बोनवडीकरिता चांगलं फायदेशीर आहे. तर प्रत्येक पिकांसाठी स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या शिफारसीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1: एखादा शेतकरी आजपासून या दिशेने सुरुवात करू इच्छित असेल तर त्याने कोणती पावले उचलावीत याबद्दल सांगा.
0: बरोबर. कारण काय असते की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 गोष्टी पाळल्या पाहिजे. त्या अगदी सोप्या पद्धतीने सांगतोय की पहिली गोष्ट आहे शेतामध्ये संपूर्ण क्षेत्रात एकदम बदल करू नका. सुरुवातीला एका छोट्या तुकड्यावर आपल्या शेत जमिनीपैकी एक छोट्या तुकड्यावर रसायनमुक्त व्यवस्थापनाचा प्रयोग करा.

0: दुसरी गोष्ट काय की माती परीक्षण करून त्यानुसार द्रव्य जे आहे त्यांचं व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. अंदाजे कुठलेही खत टाकू नका. तिसरी गोष्ट आहे बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि शिफारसीनुसार जैविक खतांची प्रक्रिया करा. चौथी गोष्ट आहे शेणखत कंपोस्ट हिरवडीचे खत आणि पीक अवशेषांचा वापर करून जमिनीचे कर्ब जे सेंद्रिय कर्ब आहे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाचवी म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी का नियमित शेत निरीक्षण करा. फेरोमोन सापडे चिकट सापडे आणि मित्र कीटकांचा उपयोग करून कीड रोग नियंत्रणाचे व्यवस्थापन करा. आवश्यक असल्यास रासायनिक फवारणी करू नका.
1: रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी भुरे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आताच आपण रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची एक नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भोरे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यानंतर आपल्या कार्यक्रमाची पुढली प्रस्तुती म्हणजे माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग, या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते, मुक्काम मोदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांचे त्यांच्या प्रगत शेतीविषयीचे अनुभवाचे बोल जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीतून.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आपला परिचय द्या.
1: मी वामन नारायणराव निचंत आहे.
0: आपल्या पारंपरिक संत्रा शेतीचा प्रवास आणि त्यासोबतच ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती?
1: देवलापरला स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर त्या शाळेमध्ये मी सुपरवायझर म्हणून रिटायर झालो.
0: अच्छा.
1: हा माझा नोकरीचा काळ झाला. माझं गाव रामटेक तालुक्यामध्ये एक छोटंसं मौदी नावाचं आहे. तोतलाडो पेच प्रकल्प अंतर्गत हे गाव समाविष्ट आहे. या गावात माझा जन्म झाला तेव्हापासून माझा संबंध शेतीशी आला. आई वडील लहानपणापासून मला शेतावर घेऊन जायचे, त्यामुळे साहजिकच शेतीबद्दल आपुलकी वाढली.
0: आपल्याकडे शेती किती एकर?
1: माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, 15 एकर.
0: अच्छा. आणि मग यात तुम्ही संत्रा शेतीचा अनुभव ड्रॅगन फ्रूट शेती करताना किती उपयोगी पडला आणि याची प्रेरणा काय होती, कशी काय सुरुवात केली?
1: मी नोकरी करत असताना मला शेतीची आवड असल्यामुळे शेती सांभाळत होतो. यापूर्वी माझे वडील शेती करायचे, घरी गाई म्हशी दुधाचा व्यवसाय होता. त्यापासून जे शेणखत आणि गोमूत्र मिळायचं ते पूर्ण शेतावर जायचं आणि त्यातून शेतातील उत्पादन आम्हाला मिळत होतं. वडिलापासून आमची सेंद्रिय शेती असल्यामुळे आणि मी नोकरी करत असल्यामुळे एका त्या संस्थेच्या गोरक्षणाशी माझा संबंध आला. देवलापरला गो अनुसंधान केंद्र आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे आणि या केंद्रामध्ये त्याची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही तिथे काम केलेलं आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे नोकरी करत असताना तिथे मुक्कामी राहायचं आणि त्यावेळेस कर्मचारी नव्हते तिथे, त्यामुळे आम्ही तिथलं शेतीशी संबंधित औषधी उत्पादन आणि त्या शेणखतापासून गोमूत्रापासून माणसाचं आरोग्य दुरुस्त कसं होईल याकरता औषधं तयार करण्याचं काम आम्ही केलं.
0: अच्छा.
1: आणि वडिलांची पारंपरिक शेती जी आहे ती सेंद्रिय शेती असल्यामुळे मलाही काहीतरी नवीन करायची आवड निर्माण झाली. शेतात धान, ज्वारी, गहू अशा प्रकारचे पिकं व्हायचे. मला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करायचं म्हणून मी बागायती शेतीकडे वळलो. त्यामध्ये सुरुवातीला 2 पिढ्या मी संत्र्याची शेती केली, त्यानंतर मोसंबीची शेती केली आणि या 10 वर्षाच्या अगोदर मला कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन करायचं जे आपल्या इथे होत नाही आणि त्यातून मी ड्रॅगन शेतीकडे वळलो.
0: अच्छा. मग ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करताना कोणती तयारी केली आणि सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, थोडक्यात सांगा.
1: आता मी मोबाईलमध्ये पाहिलं ड्रॅगन शेती होत असते, त्याचा अभ्यास केला थोडंसं, कुठं मिळेल आपल्याला रोप. मी हैदराबादला एकदा प्रवासाला गेलो, तिथे एक आम्हाला फिरवणारा ड्रायव्हर होता, त्याच्याकडे ते शेती होती मला कळलं. म्हणून मी हैदराबादला जाऊन तिथून रोपं आणली, त्याला विचारलं, त्याच्याकडून अनुभव घेतला आणि ती शेती करायचा विचार पूर्णपणे केला. तिथून रोपं आणून लावली.

0: सुरुवातीला मी 100 रोपं लावून पाहिली आपल्याकडे होते का नागपूर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये मला अनुभव आला की त्यावर एक विषारी रोग येत असतो आणि तो म्हणजे फंगस, जो झाडाला जेवढं झाड वाढलं आहे ते 2-4-8 दिवसामध्ये पूर्ण नष्ट करून टाकतो, त्या कारण तो फंगस यामुळे येतो की ऊन, वारा आणि थंडी या 3 गोष्टीपासून त्याला वाचवावं लागतं.
1: अच्छा, मग आता ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जमीन, हवामान, पाणी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
0: ड्रॅगनला साधारणतः खूप कमी पाणी लागतं, त्याला कशाही प्रकारची जमीन असेल, मुरमाडी जमीन असेल, रेताळी जमीन असेल, दगडाची जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर त्याचं उत्पादन घेता येतं.
1: अच्छा,
0: आणि त्याला जर तुम्ही कमी पाणी दिलं तर त्याची वाढही लवकर होते आणि फळं द्यायलाही लवकर सुरुवात होते. जर त्याला जास्त पाणी झालं तर त्यावर रोग येतात आणि त्याची वाढ होत नाही बरोबर, आणि म्हणून त्याला कमी पाणी आणि सेंद्रिय खत या दोनच गोष्टीची आवश्यकता आहे. कारण ते ड्रॅगनचं झाड असं आहे की केमिकलचं कोणत्याही प्रकारचं खत ते सहन करत नाही, त्यामुळे त्याच्यावर रोग येतात किंवा त्याला नष्ट करण्यासाठी जो फंगस असतो तो फंगस या केमिकलमुळे जास्त येत असतो.
1: सर, मग आता या पिकासाठी सुरुवातीचा खर्च, उत्पादन मिळण्याचा कालावधी आणि एका एकरातील सरासरी उत्पादनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आता सुरुवातीला लागवड करायची आहे तर ड्रॅगनच्या झाडाचं वय जे आहे साधारणतः आज लावलं आपण तर हे 30-40 वर्ष किंवा लॉंग लाईफ ज्याला म्हणू आपण, कारण ते झाड मरत नाही कधीच, 30-40 वर्ष लावल्यानंतर त्याचीच आपण कलमा करून त्याला पुढे वाढवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला जर चांगले जोपासना झाली तर 1-1.5 वर्षानंतर त्याला फळं यायला सुरुवात होते.
1: तर मग याच्यासाठी जमिनीची काय काळजी घ्यावी लागते किंवा बाकी रोगराईची काय काळजी घ्यावी लागते?
0: म्हणजे जमीन मी पूर्वी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी त्यावर ड्रॅगनचं झाड जगतं, त्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे ते पहाडीवर जरी लागवड केली त्याची तरी ते झाड वाढेल, फक्त त्याला आवश्यक तेवढं म्हणजे साधारणतः आठवड्यातून 1 झाडाला 1-2 लिटर पाणी लागतं. बस याच्यावर जास्त पाणी दिलं तर त्या झाडाला घातक आहे. त्याची विशेषता एक आहे का, तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल आणि 4 महिने तुम्ही पाणी नाही दिलं तरी ते झाड मरणार नाही, कोमेजून जाईल, पण जेव्हा त्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याला पाणी मिळेल तेव्हा ते पूर्ण टवटवीत होईल.
1: अच्छा, आता मग तुम्ही सेंद्रिय शेती करता की रासायनिक?
0: मी सुरुवातीपासून पारंपरिक शेती आमची सेंद्रियच आहे आणि मी देवलापरला गोरक्षणशी जुळलो असल्यामुळे मी जेव्हा शेती करायला लागलो ती शेती सुद्धा माझी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीमध्ये मी स्वतः औषधं तयार करतो आणि आपल्या शेतात वापर करतो.
1: मग सध्या ड्रॅगन फ्रूटची जी बाजारपेठ आहे, विक्री व्यवस्था आणि याचा या पिकाचा फायदा कसा मिळतोय त्याबद्दल सांग.
0: आता आपण बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये साधारणतः 150-200 रुपयाचं एक फळ मिळतं, 250 ग्रामचं फळ असतं, आणि माझ्याकडे जे फळं निघतात साधारणतः 1 झाडाला आता सध्या 70-80 फळं लागतात.
1: अच्छा,
0: 1 झाडाला भरपूर फळं येतात, असं पूर्ण झाड फळांनी भरून जातं. परंतु मी मार्केटमध्ये अजूनपर्यंत फळं नेली नाही, कारण माझ्याकडे त्या क्षेत्रामध्ये रामटेक तालुका किंवा इथून नागपूरपासून पुढे तो भाग जो आहे फक्त माझ्याकडे ड्रॅगनची शेती आहे, त्यामुळे ज्या लोकांना माहीत आहे ते मला फोन करून सांगतात सर मला 5 किलो ड्रॅगन पाहिजे, 10 किलो ड्रॅगन पाहिजे, त्याचे पॅकिंग करून ठेवायचं, पार्सलनी पाठवायचं किंवा कोणी ते स्वतः घ्यायला येतात आणि तिथूनच जातात, फळं कमी पडतात मला पुरवायला.
1: अच्छा, तर आता मग एक सांगा की संत्रा आणि ड्रॅगन फ्रूट ही दोन्ही पिके एकत्र घेताना नियोजन म्हणा किंवा वेळेचं व्यवस्थापन, उत्पन्नाच्या दृष्टीने तुमचा अनुभव कसा आहे?
0: आता माझ्याकडे 300 झाडं आहेत संत्र्याचे, 300 मोसंबीचे आहेत आणि 800 झाडं आहेत ड्रॅगनचे. तर यामध्ये मला असं अनुभव आला आहे की संत्र्याचे झाड जे आहे हवामानात बदल झाल्यामुळे संत्र्याचं झाड हमकास येईल याची शाश्वती नाही, परंतु ड्रॅगनचं असं झाड आहे की प्रत्येक वर्षी ते पाऊस झाला नाही झाला तरी उत्पादन देत असतं. आणि संत्र्याच्या झाडापेक्षा संत्र्याचं झाड काय 4-5 वर्षातून एकदा आलं तर तुम्हाला एकदाच उत्पन्न देईल, पण ड्रॅगन फ्रूटचं झाड जे आहे आज मला एक झाड कमीत कमी 1000 रुपयाचं उत्पादन देतो.
1: अच्छा, मग आता पारंपरिक शेतीसोबत नवीन फळ पिकांचा विचार करणारे जे काही शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन सल्ला द्याल?
0: आता शेतकरी बांधवांना माझा सल्ला हा राहील की त्या अगोदर मी सांगतो की

मी सेंद्रिय शेती करणारे माझ्याकडे स्वतः तयार केलेले शेतकऱ्यांचे गट आहेत. त्या गटांना मी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. आता आपल्याला ज्या पिकामधून उत्पादन हमखास मिळू शकते त्याच्यावर पावसाचा किंवा वरचं जे पाणी येतं त्याचा काही परिणाम होणार नाही अशा पिकाची, अशा फळपिकांची त्यांनी निवड करायला हवी आणि त्याची लागवड करा.

0: आणि त्याची लागवड करावी होईल, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी हमखास आपला झालेला खर्च नफ्यासहित मिळू शकते. संत्र्याची झाड आज पाहिलं आपण तर वातावरणच बदललं, कधी मे महिन्यात पाऊस पडतो, कधी उशिरा मृगाचा पाऊस पडत नाही किंवा उशिरा पाऊस येतो, त्यामुळे संत्र्याच्या झाडाला फळधारणा होत नाही, खूप कमी प्रमाणात फळधारणा होऊन राहिली. लोक संत्र्याची झाडं कापून त्या ठिकाणी दुसरं पीक घेऊन राहिलेले आहे. याचं कारण हेच आहे की हवामानात बदल झाल्यामुळे या संत्र्याच्या पिकांना पाहिजे तसं आपल्याला त्यापासून नफा मिळत नाही. ड्रॅगनचं झाड असं आहे की तुम्हाला हमखास प्रत्येक वर्षी उत्पादन देऊ शकतं आणि त्याला कोणताच खर्च नाही, फक्त एकदाच तुम्हाला त्याची लागवड करताना खर्च करावा लागतो. पुढच्या 30 वर्षांमध्ये तुम्हाला त्याला फक्त पाणी आणि शेणखत देणे आवश्यक आहे.
1: तर निचंतेजी, खरंच खूप छान माहिती आपण आपल्या या ड्रॅगन फ्रूट व्यवसायाबद्दल आमच्या कास्तकार बांधवांना दिलीत, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी आताच आपण माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निसंते मुक्काम मौदी पोस्ट पवनी तालुका रामटेक जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत आणि त्यासोबतच जाणून घेतलं आपण त्यांच्या प्रगत शेतीविषयी. तर मंडळी आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन नव्या माहितीसह आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत रोहिणीला दाराजा, नमस्कार, शुभरात्री. आजच्या आपल्या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझ्यावर माझ्याशिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्याप करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच

0: पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तीकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना

तीन महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चाळलेला
1: काय प्रकार झालेला
0: बोला देव शंकर कैलासामध्ये राणा विचार केला म्हणाला चाळलेला
1: भगवंत शंकर कैलासात राहत असताना प्रचार घडलेला
0: या शनिदेवानं विचार केला म्हणाला शंकराच्या मागे साडी सात महिन्याचा शनी

0: काय प्रकार झाला भगवंता प्रकार
1: या भोळ्या जो शंकराच्या मागा साडेसाती शनी महिना लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरानं आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे
0: भगवंता शनी माझ्या पाठी मागे लागला मला जीव माझा वाचवला पाहिजे शनी माझ्या मार्गा गेला पाहिजे
1: म्हणून भोळा देव शंकर निघून तिरवण घाडीला अरण्याच्या ठिकाणाला निघून गेल्याला सहिला
0: मी अरण्याच्या धायाला शंकर जाऊन काही केला
1: कुठेतरी आसरा मिळाला।

0: बोलत होत बर का
1: भगवंता तुम्ही आता निघून चाललेला असायला
0: कुठेतरी माणसान माणसा रूप कर केलं माणूस म्हणतो निदान चादर पाच म्हणतो की
1: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्यावा
0: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं
1: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या
0: मला काय तर वर देऊन जावा म्हणून त्या काय केलं
1: त्या वेळीला महाराजा नारळाच्या झाडाला
0: काय केलं मागणी मागितली भोळ्या देव शंकराला
1: तर त्या वेळेला या झाडानं काय करायला

श्रोत्यो, आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.